103 मेगाहर्ट्स FM ध्वनिलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 19 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 9 जून 2026. सकाळचे 5:58 झालेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून प्रसारित हिंदी समाचार काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं सरस्वती नंदन यांचं भक्तिगीत ऐकवित आहोत. संगीत कमलाकर भागवत यांचं आहे.

संत तुकाराम यांचा अभंग आपण ऐकलात, गायला होता पंडित भीमसेन जोशी यांनी, संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं.

संत मुक्ताबाई यांचा अभंग आपण ऐकलात. गायला होता प्रसाद सावकार यांनी. संगीत वसंत देसाई यांचं होतं.

सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग होता संत रामदास यांचा, गायला होता अनुराह मराठे यांनी.

प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग होता संत रामदास यांचा. गायला होता कुंदा भागवत यांनी.

समूह स्वरातील देशभक्ती गीत आपण ऐकलं. यासोबतच आजचा मंगल प्रभात कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. 6:30 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात भ्रमंती याविषयी डॉक्टर आशा सावदेकर यांचे विचार ऐकवित आहोत.
1: भ्रमंती करणारा म्हणजे भ्रमण करणारा, पायाला जणू भिंगरी लावून नवनवा मुलूक निहाळणारा. केल्याने देशाटन परित मैत्री सभेत संचार, अशा माणसाला ज्ञानप्राप्ती होते असं एक प्रसिद्ध वचन आहे. भ्रमंतीनं माणसात अनुभव संपन्नता येते, त्याचं शहाणपण, त्याची बुद्धी यांना उजाळा चढतो आणि अनुभव सखोल होतो, विस्तीर्ण होतो. अशा भ्रमणामधून जीवनाचा सर्वंकष असा अनुभव येत असतो. अखंड प्रवासी होऊन मुलुकगिरी करणाऱ्याला निष्कपट वृत्तीनं भेटेल त्या अनुभवाला मिठी मारता येते. सहजपणानं भ्रमंती झाली की माणसाला व्यष्टी आणि समष्टी यांची एकरूपताच अनुभवायला मिळते. भ्रमंती हेच जर व्रत मानलं तर त्याला भव्यता प्राप्त होते. गोपाल नीलकंठ दांडेकर हे नुसते लेखक नव्हते, त्यांना भवतालाशी सहज नातं जोडायला आवडत होतं. कुणा एकाची मणगाथा ही त्यांची कादंबरी म्हणजे एक मस्त मऊला असणाऱ्या वैरागी वृत्तीची आणि तितकीच जगावर प्रेम करणारी अशी आत्मकहाणीच आहे. त्यात उद्देश आहे चित्तशुद्धीचा आणि निसर्गातील देखणेपण टिपण्याचा, ते सारं मनात रुजवण्याचा आणि अव्यक्ताशीही एकरूप होण्याचा प्रयत्न करण्याचा. त्या यात्रेत त्या कादंबरीच्या नायकाला अनेक प्रश्न पडतात, कधी उत्तरं सापडतात तर कधी सापडतही नाहीत. पण मग त्याचं मन विचार करू लागतं, उत्तर शोधायचा प्रयत्न करतं. दुःख सोसावं लागलं तरी माणूस का जगतो? त्याच्या जगण्याचा हेतू काय असतो? तो पूर्ण होतो की नाही? या सगळ्या गुंत्यातच प्रश्न असतात आणि प्रश्नाचं उत्तरही. वेगवेगळ्या भागातील निसर्ग, माणसं, त्यांचे स्वभावधर्म आणि त्यातून मनात दरवळत राहणारा आनंद, असं लेखन वाढतच राहतं आणि इतरांना वाटत राहतं. वाचकाला बुद्धिसंपन्नतेनं हे लेखन विशांत बनवतं. ही ज्ञानसंपन्नतेची जाण अत्यंत महत्त्वाची.

असते, सत्व संपन्नता आणि स्वत्व दूर ठेवून इतरांसाठीही काहीतरी करत राहण्याची भावना भ्रमंतीतच निर्माण होत असते. हीच तर असते स्नेहाची विशालता. सृष्टीग्रंथ वाचून स्वतःला वाढवत जाणं हाच तर खरा भ्रमंतीचा सारार्थ असतो. माणसाची सर्वात्मक होण्याची साधनाच तर असते. काम, क्रोध, मोह यातून दुःख वाट्याला आली की ज्ञानेश्वरांसारखे

0: ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणत आपल्या वडील भावाची आई होते. हीच खरी सिद्धावस्था. भ्रमंती संपली की तिथं पोहोचताना हे सगळं वाट्याला येतं. तू माझा मी विश्वाचा ही विश्वबंधुता स्वीकारणं म्हणजेच अशी भ्रमंती सुफळ संपूर्ण होणं असणं असतं.
1: भ्रमंती याविषयी डॉक्टर आशा सावदेकर यांचं चिंतन आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 6:35 झालेत. श्रोता जाणून घेऊया रूपरेषा आजच्या उर्वरित प्रसारण सभेत प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर आजचे काही दिनविशेष. 6:40 कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. आमचा कार्यक्रम सुप्रभात 6:55, 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित होतील. मुंबई केंद्राचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू 7:25, 7:40 आणि 8:40 सुगम संगीत आपण ऐकू शकाल. दरम्यान 8:15 हिंदी चित्रपट संगीत आपल्याला ऐकता येईल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 मराठी चित्रपट संगीत ऐकू शकाल. 10:30 गीत सरिता. 11:00 विविध कार्यक्रमात कमलेश निरंजने यांची कथा ऐकता येईल सुमेधा, तसंच डॉक्टर विद्याधर बनसोड यांच्या स्वरचित कविता आपण ऐकू शकाल. माझी आवड कार्यक्रमात अनुपमा ठावरी यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी आपण ऐकू शकाल 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान 5:30 युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 7:15 मुंबई केंद्राचा कार्यक्रम सहक्षेपित करू. 7:30 किसानवाणी कार्यक्रमात मत्स्यपालन मत्स्यबीज निर्मिती व्यवसाय करणारे गडचांदूर येथील युवा उद्योजक सतीश बेतावार यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 11:10 दिल्ली केंद्राहून प्रसारित सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागातर्फे विशेष मालिका आम्ही सहक्षेपित करू. बातम्या नेहमीच्याच वेळांवर सहक्षेपित होतील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित प्रसारण सभेत प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता आजचे काही दिनविशेष. 9 जून 1997 सुखोई 30K ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली. 1866 अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना झाली ती आजच्याच दिवशी. स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांची आज जयंती. 1926 त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में ही पद्यरचना त्यांचीच. आजच्याच दिवशी लोकप्रिय नेते श्री लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान झालेत. संशोधक जॉर्ज स्टीफन्सन यांचा आज जन्मदिवस. त्यांनी वाफेवर चालणाऱ्या आगगाडीच्या इंजिनाचा शोध लावला. संगीतकार वसंत देसाई यांचा आजच्याच दिवशी 1912 जन्म झाला. भारतीय चित्रकार आणि दिग्दर्शक MF हुसेन यांचं आजच्याच दिवशी 2011 निधन झालं. त्यांना पद्मविभूषण, पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार हे सन्मान मिळाले. आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा स्मृती दिन. त्यांचं निधन 1900 झालं. हे होते आजचे काही दिनविशेष. दिनविशेष आणि कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेतलीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी.

0: मर्यादित साठा आजच घ्या आजच पेरा. शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या आजच पेरा.
1: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झालेत. आता ऐकूया कृषीवाणी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. काल कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण शेतातील काडी कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी काय काय करता येईल याबद्दलची माहिती जाणून घेतली. आजही याबद्दलची आणखी माहिती आपण जाणून घेऊया. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी विद्यापीठाच्या अहवालानुसार आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतातील काडी कचरा जाळण्याचं टाळलं तर दरवर्षी 3 कोटी रुपयांइतका सेंद्रिय खत वापरण्याचा फायदा मिळू शकतो. काडी कचरा केवळ खत किंवा मल्चिंग पुरता नाही तर इंधन, पशुखाद्य आणि फर्निचरच्या कच्च्या मालासाठी सुद्धा वापरता येतो. धानापासून मिळणारं तणीस जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगात आणता येते. कापसाचे खोड बायोब्रिकेट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तुरीचे खोड बायोफ्युएल किंवा पेपर उद्योगामध्ये वापरता येऊ शकतात. तुरीच्या काड्यांपासून तयार झालेले बायोब्रिकेट वीटभट्ट्यांना विकल्या गेले तर जवळपास 1.5 लाख रुपयांपर्यंतचं अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं. आपण ज्या मातीवर घाम गाळतो त्या मातीतील सूक्ष्मजीव, गांडूळ आणि सेंद्रिय घटक हे त्या मातीचे जीवन आहेत. आपण काडी कचरा जाळला तर या जीवनाचा नाश होतो. म्हणूनच शेतातील काडी कचरा जाळण्याऐवजी त्याचं मल्चिंग, खत किंवा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर केला तर निश्चितच पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर ठरतं. शेतातील काडी कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजेच बायोगॅस तयार करणं. हा एक शाश्वत पर्याय आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्वयंपाकासाठी गॅस मिळतो आणि उरलेली स्लरी खत म्हणून वापरता येते. आपल्या जिल्ह्यातील काही गावांमध्ये महिला बचत गटांमार्फत शेतातील काडी कचरा शेतकऱ्यांकडून गोळा करून छोटे बायोगॅस युनिट सुरू करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. यामुळे गावामध्ये इंधनाचा खर्च तर कमी होतो, शिवाय उरलेल्या स्लरीचा शेतात खत म्हणून वापर करता येतो आणि जमिनीची सुपीकताही वाढवता येते. शेतातील काडी कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी बायोचार हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. काडी कचऱ्याचं नियंत्रित तापमानामध्ये कार्बनीकरण केलं की बायोचार तयार होतं. हा काळा कार्बन सदृश पदार्थ मातीतील पाण्याची आणि पोषण द्रव्यांची धारण क्षमता वाढवतो. सध्या काही ऍग्रो प्रोड्युसर कंपनी बायोचार उत्पादन करतात आणि ते शेतकऱ्यांना विकतात. 10 किलो बायोचार 1 एकर शेतीमध्ये मिसळल्यास मातीतील सेंद्रिय कार्बन वाढतो आणि उत्पादन 10-15% वाढतं. शासनामार्फतही हॅपी सीडर, सुपर स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टीम, रोटाव्हेटर, श्रेडर, बायोश्रेडर या यंत्रांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि या यंत्राद्वारे पिकांचे अवशेष थेट जमिनीमध्ये मिसळतात. तर शेतकरी बंधू भगिनींनो, उन्हाळ्यामध्ये शेतातील काडी कचरा जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचा आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल याचा विचार जरूर करावा. पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये महत्त्वपूर्ण माहितीसह. नमस्कार.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी गोबाडे यांचा. कृषीवाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.
0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या आजच पेरा. शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या आजच पेरा.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे.

सहा वाजून 45 मिनटं होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा तर 6:50 परिसर हे दोन्ही मुंबई केंद्राहून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
1: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, हे पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
0: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
1: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्ये जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ऍप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
0: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
1: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामुळे त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्यालाच मग आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
0: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
1: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्स मध्ये कॅन्सरचा आधार आहे तसंच कॅन्सरचा आधार प्रोस्टेटमध्येही राहतो. त्याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो. मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला, ऑर्गन्समध्ये गेला, तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे, तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे, त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकर त्याची ट्रीटमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
0: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
1: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त अग्रेसिव्ह कॅन्सर जर म्हणलं आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला सामायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला तिथे तो वाढतो किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो. त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत तिथून जाऊन तो नोड्समध्ये जातो बॉडीमध्ये आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, लिव्हर आहे, तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्स मध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कणा आहे किंवा आपले हिपचे बोन्स आहेत किंवा आपले रिब्स आहेत. एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्स मध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं की नेहमी तो पहिले बोन्स मध्येच जातो आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांमध्ये जातो. तर बोन्स मध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे किंवा पाठ दुखी राहणे किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात, स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे, हाडांचे फ्रॅक्चर्स होणे, हे प्रॉब्लेमही ऍडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सरमध्ये राहते.
0: डॉक्टर, म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनैद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध

मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता कार्यक्रम परिसर. परिसर. श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री सर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे, तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल?
1: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो, किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
0: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
1: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसे की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चाललेल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे USDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते. आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
0: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिलीत, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहेत. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

मुंबई केंद्राहून प्रसारित परिसर कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केला. आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झालेत. आता ऐकूया कार्यक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात कार्यक्रमात मी शीतल आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, देशातील समस्त आदिवासीसह विविध स्तरावरील लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे, देशाच्या स्वातंत्र्याविषयी आदिवासींमध्ये नवचेतना निर्माण करणारे, जातीव्यवस्थेनं पीडित असलेल्या आदिवासी समाजाचा उद्धार करणारे एक कर्तृत्ववान प्रभावशाली नेतृत्व असं बिरसा मुंडा यांचं वर्णन करता येईल. आज त्यांचं पुण्यस्मरण. श्रोतेव, मुंडा जमातीतील बिरसा नावाच्या या महान क्रांतिकारी देशभक्ताचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 बिहारमधल्या कलिहातू या खेड्यात झाला. रांची जिल्ह्यातील हे गाव एका साधारण शेतकरी मुंडा या आदिवासी समाजात त्यांचा जन्म झाला. बिरसा यांनी सलगा आणि खंडिगा इथं प्रारंभिक शिक्षण घेतल्यानंतर हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळं ख्रिश्चन मिशनरी शाळेत दाखल झाले. आपला देश इंग्रजांचा गुलाम झाल्यानंतर इंग्रज सरकारनं आणि त्यांच्या अधिपत्याखाली मालगुजारांनी आदिवासींच्या जमिनी हडपल्या. आदिवासींच्या हलाखीच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेऊन त्यांना पशुतुल्य वागणूक दिली गेली, त्यांच्यावर अत्याचार केला. या काळात बिरसा प्रसिद्ध वैष्णव भक्त आनंदनंद पांडे यांच्या संपर्कात आले. वाचन लेखन येत त्यामुळं महाभारत रामायण या धार्मिक ग्रंथाचं वाचन त्यांनी केलं. त्या विचारसरणीतून आदिवासींचं प्रबोधन केलं. 1894 हे वर्ष बिरसा मुंडा यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वर्ष ठरलं. आदिवासींच्या जमिनी आणि हक्कासाठी सरदार चळवळीत ते सामील झाले. यासोबत त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे बिगुल वाजवले. 1894 आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. उलट इंग्रजांनी आदिवासींकडून जमिनी महसूल ठराविक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली. त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी सावकार आणि जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवावा लागला. भरमसाठ व्याजदरामुळं तारण जमिनी सोडवून घेणं आदिवासींना शक्य होत नव्हतं. जमीन मालकी असणारा आदिवासी हळूहळू भूमिहीन वेठबिकार बनला. त्यामुळं बिरसांनी इंग्रजांविरुद्ध आदिवासी तरुण बांधवांचं संघटन केलं. समाज बांधवांनी एकत्र येऊन धोकेबाज इंग्रजांना यमसदनी पाठवावं, त्यामुळं आपलं राज्य येईल असं बिरसा सांगत. त्यांच्या शब्दामुळं अनेक मुंडांनी ठेकेदार आणि इंग्रजांच्या कामास जाणं बंद केलं. इंग्रजांपेक्षा आपण बलाढ्य आहो असं सांगून ते समाजामध्ये नवचेतना निर्माण करत. बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढं सशक्त आव्हान निर्माण केलं. त्यामुळे इंग्रज शासनानं बिरसांना बंदी करण्याचं ठरवलं. बिरसांच्या अटकेमुळं पुन्हा आदिवासी समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. अखेर 30 नोव्हेंबर 1897 बिरसांना अटक झाली. कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवादलाची स्थापना केली. गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडा राज्य स्थापन करण्याच्या शपथा घेतल्या. बिरसांनी कायद्याची लढाई सोडून 25 डिसेंबर 1899 पासून प्राणघातक हल्ले सुरू केले. या मुक्ती आंदोलनात मुंडारी भाषेत अलगुलान म्हणतात. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुंडांनी सहभाग घेतला. बिरसा मुंडा यांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी ब्रिटिशांवर हल्ले केले आणि सरंजनशाही व्यवस्थेला विरोध केला. पुढे बिरसा मुंडा यांच्यावर इंग्रज सरकारनं विद्रोहाचं ठिकाण उद्ध्वस्त केलं आणि त्यांना अटक केली. त्यासोबतच 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली. निसर्गाच्या सान्निध्यात राहून केवळ

0: फुलाफळांवर जगणाऱ्या आदिवासींना कुठल्याही सोयीसुविधा न पुरविता इंग्रज सरकारनं त्यांच्याकडून वनशुल्क घेऊन विविध जंगल संपत्तीचा फायदा मात्र सेठ सावकार आणि मालगुजारांना करून दिल्यानं संतापलेल्या बिरसांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं आणि समस्त आदिवासींना आर्यभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सज्ज केलं. बिरसांच्या स्फूर्तीदायी आंदोलनानं त्रस्त झालेल्या इंग्रज सरकारनं त्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी, त्यांच्या अनुयायांचं खच्चीकरण करण्यासाठी, त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे दमन करण्यासाठी, त्यांच्या निष्ठावान सहकाऱ्यांना पकडून तुरुंगात डांबण्याचं धोरण अवलंबलं. याच धोरणाचा भाग म्हणून त्यांचा जीवलग सहकारी गया मुंडा यास पकडून त्यांच्यावर सरकारनं खटला भरला आणि त्यानंतर एकाकी पडलेल्या बिरसा मुंडा यांना 3 फरवरी 1900 रोजी इंग्रज सरकारच्या सशस्त्र दलाच्या हाती लागला आणि इंग्रज सरकारनं त्यांना तुरुंगात डांबलं. तुरुंगवासातच त्यांची प्रकृती ढासळल्यानं, इंग्रज सरकारनं त्यांच्यावर औषधोपचाराची व्यवस्था न केल्यानं 9 जून 1900 त्यांचं निधन झालं. 1857 अगोदर स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात करणारे बिरसा हे आदिवासींचे प्रेरणादायी नेतृत्व होते. बिरसा हे कोणत्याही धर्माचे विरोधक नव्हते, ते कोणत्याही जातीचे विरोधक नव्हते, पंथाचे विरोधक नव्हते. विशिष्ट धर्माच्या नावाखाली, विशिष्ट पंथाच्या नावाखाली लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून अज्ञानी लोकांची पिळवणूक करणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीचे ते कडवे विरोधी होते. बिरसा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीरपणे दखल घ्यावी लागली. ब्रिटिशांनी छोटा नागपूर टॅन्सेन्स ॲक्ट मंजूर करून आदिवासींचे जमिनीवरील हक्क मान्य केले. आदिवासी हक्क, स्त्री स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून बिरसा मुंडा पूजनीय आहे. सुप्रभात कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172 254 634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

अशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 7:25 मुंबई केंद्राहून प्रसारित प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. पण तत्पूर्वी ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या.

0: श्रोतेहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं. तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, LPG आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि LPG पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे, अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महामार्फत करण्यात येणार आहेत, त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.

0: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या साहनी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्रायणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझे दोन मैत्रिणी विधी डबीर आणि आध्य साहनी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाईड करताना मला कल्पना चावल्याचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघींनी तिचंच नाव बघून तिची स्टोरी करायचे ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉव्हल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही फिंगर पपेट बनवलं आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्याबद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर, चॅटानुगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या रचिसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉव्हल ला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावल्याच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेची जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बीबी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
1: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीने होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएनं केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगढ इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल 3rd दिवशी अफगाणिस्तानवर 1 धाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषपंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान.

0: देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा एक डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
3: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात नशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नात हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
4: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
3: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
5: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
4: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
3: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
5: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
3: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
7: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण एकदा आहात 558 किलोहर्ट्सवर. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. श्रोते हो, आता सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचा दिनविशेष. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यांच्याविषयी सुरुवातीला. श्रोते हो, 1940 ते 1950 दशकातील आघाडीचे मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर यांचा आज स्मृतिदिन आहे. पोस्टातील मुलगी, सुहासिनी, देवघर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रकार, आधुनिक कलेचे अग्रणी व्यक्तिमत्व, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार विजेते MF हुसेन यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा आज स्मृतिदिन आहे. आता आज ज्यांची जयंती आहे त्यांच्याविषयी. संगीतकार वसंत देसाई यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 9 जून 1912 रोजी झाला होता. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी, मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या किरण बेदी यांचा आज वाढदिवस आहे. श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलात. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीने केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बर,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
1: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये.
0: बर,
1: तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
0: बर डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूच शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही.
0: बर,
1: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
0: बर डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही.

0: प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा बरं. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्ती दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो, विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
1: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
0: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल जी चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
1: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
0: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपले जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
1: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिरं अशी राबवली जातात का?
0: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगवेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली, किंवा नेत्र शिबिर मध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे, असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
1: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आलंय का?
0: हो, बऱ्याचदा अशी शिबिरं आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
1: नेत्रपेढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
0: नेत्रपेढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
1: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
0: होय. तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो, किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळ आहेत, नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल, परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल

0: आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
1: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरले

0: महत्त्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
1: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते. तर मग कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील,
0: काही काही वेळेला बऱ्याचदा कुटुंबाचाही विरोध असतो नाही का,
1: हो, तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होत.
0: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
1: नाही, नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
0: श्रोते हो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

मुंबई केंद्राहून प्रसारित प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केला.

आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झालेत. आता ऐकूया सुगम संगीत.

0: श्रीधर फडके यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं होतं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: चाळीस वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
3: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
3: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
2: यामधील अनुभवी प्राध्यापक
3: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
2: बजाज तंत्र निकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
3: 9209441985.
4: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
5: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
6: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
7: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
6: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
7: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, संगीत अनिल अरुण यांचं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
3: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया.
4: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
3: चालता बोलता.
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
4: थेट तुम्हाला.
3: काही हलक्या फुलक्या गप्पा,
4: काही रंजक प्रश्न
3: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
4: तुमची गोष्ट,
3: तुमचा आवाज
4: आणि तुमचंच गाणं
3: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
4: दर सोमवारी सकाळी 10:20 कार्यक्रम
3: चालता बोलता.
0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? श्रोते हो,

ब्रश करताना तुमच्याही हिरड्यातून रक्त येते का? किंवा दात ठणकतात? लक्षात ठेवा, हिरड्यातून रक्त येणे अजिबात सामान्य नाही. हे आहे दातांच्या गंभीर आजाराचे लक्षण. पण आता काळजी सोडा, कारण रूट कॅनल हिरड्यांचे विकार आणि दातांच्या सर्व समस्यांवर थेट मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर श्रुती टोंगे. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. तुम्हालाही दाताविषयी काही शंका असतील तर थेट डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी 0712-254-634 या नंबरवर बुधवार सकाळी ठीक 10:30 फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 चंद्रपूर आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. तेव्हा श्रोते हो, बुधवार 10 जूनला सकाळी 10:30 फोन करायला विसरू ना आणि अवश्य सहभागी व्हा आपल्या हक्काच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर. निवेदन संपलं.

0: अशोक गोकर्ण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं प्रमोद वाडनेरकर यांचं. गायलं होतं अनिरुद्ध जोशी, रसिका चेट्टी यांनी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक, बीएससी, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
3: आकाशवाणी चंद्रपूर.
0: श्रोतो हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? श्रोतो ब्रश करताना तुमच्याही हिरड्यातून रक्त येत आहे का? किंवा दात ठणकतात? लक्षात ठेवा, हिरड्यातून रक्त येणे अजिबात सामान्य नाही. हे आहे दातांच्या गंभीर आजाराचं लक्षण. पण आता काळजी सोडा, कारण रूट कॅनल हिरड्यांचे विकार आणि दातांच्या सर्व समस्यांवर थेट मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर श्रुती टुंगे. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. तुम्हालाही दातांविषयी काही शंका असतील तर थेट डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी 071-725-4634 या नंबरवर बुधवार सकाळी 10:30 फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी 11 चंद्रपूर आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. तेव्हा श्रोते हो बुधवार 10 जूनला सकाळी 10:30 फोन करायला विसरू नका आणि अवश्य सहभागी व्हा आपल्या हक्काच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर. निवेदन संपलं. श्रोतो सुगम संगीत आपण ऐकत होतात.

आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 8 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून प्रसारित समाचार प्रभात काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 8:15 झालेत. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, एका बाजूने हिंदी चित्रपट, दुसरीकडं मराठी चित्रपट आणि तिसरीकडं मराठी रंगभूमीवरील कामगिरी, इतका व्यापक पट एकाच कारकिर्दीत समर्थपणं हाताळणारे सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणजे वसंत देसाई. आज त्यांचा जन्मदिवस. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीतकारांचा विचार करता बरेचसे संगीतकार हिंदी चित्रपटापुरतेच किंवा हिंदी भाषिक गीतांपुरतेच आपलं अस्तित्व ठेवतात. यात अगदी इतर भाषिक संगीतकार जसं बंगाली, मराठी, पंजाबी, दक्षिण भारतीय संगीतकार यांनी आपली कारकीर्द हिंदी चित्रपटांभोवतीच साकार केली. अर्थात ही त्यांची मर्यादा असं म्हणता येणार नाही, पण त्यांनी हिंदी चित्रपट हेच आपलं ध्येय ठेवलं. या मताला सनसनीत अपवाद म्हणून वसंत देसाई यांचं नाव अवश्य द्यावं लागेल. अभिजाततेनं ओतप्रोत भरलेल्या नृत्य प्रकारावर आधारित झनक झनक पायल बाजे या चित्रपटातील वसंत देसाई यांचं संगीत आजही अजरामर आहे. त्यांनी भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पंडित शिवकुमार शर्मा, पंडित सामतप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण आणि मृदुंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केलं. झनक झनक पायल बाजे चित्रपटानं अफाट यश संपादन केलं ते वसंत देसाई यांच्या संगीतामुळं. वसंत देसाई यांनी गुड्डी चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं हम मन की शक्ती देना हे प्रार्थना गीत गेले कित्येक वर्षापासून देशभरातल्या शाळांमधून गायलं जातं.

0: गुड्डी चित्रपटातील वाणी जयराम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत वसंत देसाई यांचं होतं.
1: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254634. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, विविध आणि वास्तव ध्वनी उगम वापरण्यावर वसंत देसाई यांचा कायम कटाक्ष होता. दो आखे बारा हात या चित्रपटातील सय्या छोटो का बडा सरताज निकला या गाण्यात रावण हत्या या लोकवाद्याचा समर्पक उपयोग त्यांनी केला आहे. तसंच ए मालिक तेरे बंदे हम या गीतात लयबद्ध वाऱ्यानं उघडझाप करणाऱ्या खिडकीतून येणारा तो आवाज, वसंत देसाई यांच्या रचनात थोडाफार नाट्यगीतांचा गंध आपल्याला पाहायला मिळतो. तसंच पारंपरिक संगीत चलन

आणि चाली यांच्या अंगभूत आकर्षण शक्तीवर विश्वास असल्यानं त्या जशाच्या तशाच पण परिणामकारक वापरण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं.

0: वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं दो आखे बारा हात या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. भरत व्यास यांचं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
0: हिंदी चित्रपट संगीत आपण आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून ऐकत होतात. 8:30 होत आहेत. पुणे केंद्राहून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बातम्या काही क्षण

आकाशवाणी विजयालक्ष्मी सर्वे आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा आता सविस्तर बातम्या देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नौसेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात 2016 मध्ये पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे गरीब शेतकरी महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत आरोग्य विमा आरोग्य मंदिर जनऔषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आला या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दल केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर लेफ्टनंट कर्नल नितीश भारती शुक्ला मेजर आदित्य प्रताप सिंग निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आलं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत चीन ब्राझील रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे ही परिषद 13 जूनपर्यंत सुरु राहणार आहे कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरु होत आहे अन्न सुरक्षा शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम हवामानपूरक शेती कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे मात्र इस्रायलनं लेबनानमधील हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे

भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1,00,000 अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं.

0: शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1,00,000 अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या ICC महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बेस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री HD कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणचा काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. 8:40 झालेत. आता ऐकूया सुगम संगीत.

0: डॉक्टर नेहा राजपाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सतीश गायकवाड ह्यांचं गीत आपण ऐकलं. संगीत उदय अभिजीत ह्यांचं होतं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: कायदेविषयक मोफत सल्ल्यासाठी नालसाच्या जागृती युनिटशी संपर्क साधा. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर कॉल करा.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: मिलिंद जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत संगीत मिलिंद जोशी यांचंच होतं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब, क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणात यशाकडे जाऊया, मानवटकर कॉलेज कडे.
3: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जागार बना, सतर्क राहा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: पावनी हरे जी राधा हे पावनी राधा हे पावनी।
1: स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, गीत संगीत अशोक पत्की यांचं होतं।
2: चाळीस वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
3: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
3: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षी इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
2: यामधील अनुभवी प्राध्यापक
3: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
2: बजाज तंत्र निकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर। संपर्क
3: 9209441981।
2: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
4: अनेक प्रश्न, अनेक शंका,
2: तर कुठे मिळेल याचं समाधान
4: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून।
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
4: कॉल करा आणि प्रश्न विचारा
2: 07172254634 या नंबरवर।
4: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
2: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00।
4: हॅलो डॉक्टर।
2: हॅलो डॉक्टर।
3: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा। फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स। चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगा कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर। संपर्क 9373576218।
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो।
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता।
2: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका।
5: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर।
1: यासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत। सुगम संगीत आपण आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून ऐकत होतात। सकाळचे 9 वाजलेत, काही क्षणातच विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केले. सकाळचे 10 वाजलेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

नाजग घुमा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हॅलो डॉक्टर कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? श्रोते हो, ब्रश करताना तुमच्याही हिरड्यातून रक्त येत आहे का, किंवा दात ठणकतात? लक्षात ठेवा, हिरड्यातून रक्त येणे अजिबात सामान्य नाही. हे आहे दातांच्या गंभीर आजाराचे लक्षण. पण आता काळजी सोडा, कारण रूट कॅनल हिरड्यांचे विकार आणि दातांच्या सर्व समस्यांवर थेट मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर श्री टोंगे. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. तुम्हालाही दातांविषयी काही शंका असतील तर थेट डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी 0712-254-634 या नंबरवर बुधवार सकाळी ठीक 10:30 फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 चंद्रपूर आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. तेव्हा श्रोते हो, बुधवार 10 जूनला सकाळी 10:30 फोन करायला विसरू नका आणि अवश्य सहभागी व्हा आपल्या हक्काच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर. निवेदन संपलं.

0: नाटू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

लग्न कल्लोळ चित्रपटातील गीत आपण ऐकलं होतं. श्रोते हो, हॅलो डॉक्टर कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? श्रोते हो, ब्रश करताना तुमच्याही हिरड्यातून रक्त येत आहे का, किंवा दात ठणकतात? लक्षात ठेवा, हिरड्यातून रक्त येणे अजिबात सामान्य नाही. हे आहे दातांच्या गंभीर आजाराचं लक्षण. पण आता काळजी सोडा, कारण रूट कॅनल हिरड्यांचे विकार आणि दातांच्या सर्व समस्यांवर थेट मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होणार आहेत प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर श्रुती टुंगे. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. तुम्हालाही दातांविषयी काही शंका असतील तर थेट डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी 0712-254-634 या नंबरवर बुधवार सकाळी 10:30 फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी 11 चंद्रपूर आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. तेव्हा श्रोते हो, बुधवार 10 जूनला सकाळी 10:30 फोन करायला विसरू नका आणि अवश्य सहभागी व्हा आपल्या हक्काच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर. निवेदन संपलं.

0: झिम्मा 2 चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
0: चित्रपट संगीत आपण आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून ऐकत आहात.

0: जग्गू आणि जुलियट या चित्रपटातील गीत आपण ऐकलं होतं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
0: श्रुत हो यासोबतच आजचा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. चित्रपट संगीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून ऐकत होतात. 10:30 झालेत. आता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. गीत सरिता.

रसिक श्रोते हो नमस्कार. गीत सरिता कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम

यांचं गीत ऐकवीत आहोत. भालू चित्रपटासाठी गायला हे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी. आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट येळगुळ इथून अतुल गौतमी धम्मशिला अरुण काळे प्रशिक मेघना तुषार एकता उत्कर्ष आंबळे अरुण येळगुळकर आणि समस्त कांबळे परिवार. तसे श्रोते आहेत घाटंजीचे सर्वेश शर्वरी शौर्य सानवी सपना लीना भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार. चला या श्रोत्यांच्या आवडीचं भालू चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत ऐकूया.

भालू चित्रपटातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर जैत्र जैत चित्रपटातील गीत ऐकवित आहोत. गायला हे लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांनी. गीत नाधो महानोर यांचं.

जयत रे जयत चित्रपटातील गीत ऐकवित आहोत. गायला हे लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांनी. गीत नाधो महानोर यांचं आहे, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत मलकापूरचे शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, स्वप्नील, अजय आणि समस्त धाडे परिवार. तसंच हे श्रोते आहेत उमरखेडचे अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स वैशाली आणि समस्त गव्हाणकर परिवार. आवारपूरचे श्रोते आहेत हबीब शेख, छोटूभाई शेख, वसीम शेख, फारूक शेख, जावेद शेख, आसिफ शेख, अफसाना शेख आणि समस्त शेख परिवार. चला तर या श्रोत्यांच्या आवडीचं जयत रे जयत या चित्रपटातील गीत ऐकूया.

जयित रे जयित चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो हॅलो डॉक्टर कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? श्रोतेहो, ब्रश करताना तुमच्याही हिरड्यातून रक्त येतंय का किंवा दात ठणकतात? लक्षात ठेवा, हिरड्यातून रक्त येणे अजिबात सामान्य नाही. हे आहे दातांच्या गंभीर आजाराचं लक्षण. पण आता काळजी सोडा, कारण रूट कॅनल हिरड्यांचे विकार आणि दातांच्या सर्व समस्यांवर थेट मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर श्रुती टुंगे. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. तुम्हालाही दातांविषयी काही शंका असतील तर थेट डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी 0712-25-4634 या नंबरवर बुधवार सकाळी ठीक 10:30 फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 चंद्रपूर आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. तेव्हा श्रोतेहो, बुधवार 10 जूनला सकाळी 10:30 फोन करायला विसरू नका आणि अवश्य सहभागी व्हा आपल्या हक्काच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर, निवेदन संपलं. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकवित आहोत. अशी ही बनवा बनवी चित्रपटासाठी संगीत अरुण पोडवाल यांचं आहे आणि या चित्रपटातील गीताची आवड कळणारे श्रोते आहेत पांढरकवडा इथून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद, फरजाना सय्यद, तसंच अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री बुरांडे, धनश्री बुरांडे आणि समस्त बुरांडे परिवार. हे श्रोते आहेत मराठा चौक बाबूपेठ चंद्रपूरचे. कुणाल चन्ने, रोहन मेश्राम, ऋतिक झाडे, कांचन बनसोड, ज्योती, पूजा, शुभांगी, सरिता आणि समस्त मित्रपरिवार.

0: अशी ही बनवा बनवी चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं राम राम गंगाराम या चित्रपटातील गीत, राजेश मुजुमदार यांच्या गीताला संगीत राम लक्ष्मण यांचं आहे. आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत बुद्धनगर बल्लाशाचे गौतम काकडे, प्रतिमा काकडे, वंशिखा जीवने, विलास जीवने. तुकू चंद्रपूरचे श्रोते आहेत आम्रपाली खैरे, अनुज खैरे, प्रीतम खैरे. तसेच हे श्रोते आहेत बाबू भंडारी, वसंता भंडारी, शिवम भंडारी, प्रीतम, विवेक, लक्ष्मी आणि समस्त भंडारी परिवार. श्रीरामवाड बल्लारपूरचे श्रोते आहेत दिनेश शितूत, सारिका शितूत, निखिल शितूत, ईश्वरी शितूत आणि समस्त शितूत परिवार.

0: सरिता गीत सरिता कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 11 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा.
1: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या विविधा या कार्यक्रमात आपण कमलेश निरंजने यांची सुमेधा ही कथा ऐकूया.
2: नमस्कार श्रोते हो, आज आपण एक कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे सुमेधा. मोबाईलची रिंग वाजताच समीर खडबडून जागा झाला. हॅलो, अरे उठलास की नाही, बघ किती वाजलेत. हो ग सुमेधा, उठतोय, डोळे सोडतच समीर बोलला. त्या दिवशी त्याचा पहिलाच इंटरव्ह्यू होता. सुमेधा समीरची गर्लफ्रेंड. साधारण 4 वर्षापूर्वी दोघांचीही इंजिनिअरिंगला शिकत असताना मैत्री झाली. दोघेही क्लासमेट. सुमेधा तशी खूप सुंदर, सोजवड, त्याच्या क्लासमधील सर्वात सुंदर मुलगी. जशी दिसायला देख तशीच गुणी, बुद्धीनेही तल्लक, सर्व गुण संपन्न, कुणालाही एकाच नजरेत आवडेल अशी, सर्वांच्या मदतीला धावून जाणारी. समीरही सुमेधाला शोभेलासा, साजेसा, क्लासमधील सर्वात हुशार मुलगा, नेहमी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेमध्ये पहिला येणारा, दिसायलाही देखणा. हळूहळू समीर आणि सुमेधाची मैत्री घट्ट होत गेली आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. तसं समीरने सुमेधाला प्रपोज केलं होतं. असे असले तरी सुमेधालाही तो आधीपासूनच खूप आवडायचा. दोघांची ही जोडी अतिशय

सुरेख, कुणाचीही नजर लागेल अशीच, अगदी मेड फॉर इच अदर. बघता बघता कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा संपली. समीर आणि सुमेधा दोघेही वेगवेगळ्या शहरातील. आता कॉलेज संपल्याने दोघांनाही दररोज भेटता येणार नव्हतं, तर आता पुढे काय हा प्रश्न दोघांसमोर होता. मात्र दोघेही मोबाईलवरती बोलत राहू हे ठरलं. ठरल्याप्रमाणे समीर आणि सुमेधा रोज फोनवरती बोलत राहायचे, कॉलेजमधल्या आठवणी शेअर करायचे. 2 महिन्यांनी इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे समीर युनिव्हर्सिटीमध्ये पहिला तर सुमेधा प्रथम श्रेणीत पास झाली. काही महिन्यांनी एका वर्तमानपत्रात एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर या पदासाठी जाहिरात आली. समीरने त्या कंपनीसाठी अर्ज केला. आज त्याच पदासाठी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू होता. सुमेधा रोज समीरला सकाळी फोन करायची. नेहमीप्रमाणे आजही तिने इंटरव्ह्यू असल्याने सकाळीच कॉल केला होता. सुमेधाचा सकाळी फोन आला नाही असं कधी झालंच नाही. सुमेधाच्या कॉलने समीर उठून सर्व आवरण्यासाठी सज्ज झाला. समीर आंघोळ वगैरे सारी कामे आटोपून लगेच तयार झाला. आई, अगं झालं की नाही दे बरं नास्ता, माझी तयारी झाली बघ. समीर बेडरूममधूनच सर्व आवरून आईला हाक मारीत बोलला. हो रे झालं, ये बरं नास्ता करायला. समीर डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करू लागला. इतक्यातच समीरचे बाबा मॉर्निंग वॉक करून घरी परतले. अरे आवरलं का सगळं, झाली ना सर्व तयारी? बाबा घरात पाऊल ठेवतच बोललेत. हो बाबा झाली, सर्व तयारी बघून घे आत्ताच. हो बाबा बघतो सगळं, आणि छान देशील हा इंटरव्ह्यू, बाबा वर्तमानपत्राची पाने चाळीतच बोलले. समीर नाश्ता वगैरे आटोपून आईबाबांचे आशीर्वाद घेऊन इंटरव्ह्यूसाठी निघाला. ठरलेल्या वेळेत कंपनीमध्ये पोहोचणे आवश्यक होते. काही वेळातच दिलेल्या वेळेच्या आधी समीर कंपनीमध्ये पोहोचला. इंटरव्ह्यूसाठी मुलांची बरीच गर्दी होती. एक एक करून मुलांचे इंटरव्ह्यू पार पडू लागलेत. थोड्या वेळांनी समीरचाही नंबर आला. इकडे सुमे मात्र समीरच्या कॉलची वाट बघत होती. कधी एकदा समीरशी बोलते आणि इंटरव्ह्यू कसा गेला हे विचारते, ही उत्सुकता तिला लागून होती. समीरचा इंटरव्ह्यू बराच वेळ सुरू होता. समीर इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची नीट उत्तरे देत होता. तशी त्याने इंटरव्ह्यूची छान तयारी सुद्धा केली होती. अखेर इंटरव्ह्यू संपला आणि समीर बाहेर आला. घरी जाण्यासाठी समीर निघणार इतक्यातच सुमेधाचा कॉल आला. अरे कधीपासून कॉल करते तुला, पण कॉल लागतच नव्हता, सुमेधा समीरला म्हणाली. अगं मोबाईल स्विच ऑफ केला होता ना, आत्ता कुठे इंटरव्ह्यू संपला आणि बाहेर आलो बघ, समीर बोलला. बरं कसा झाला इंटरव्ह्यू? सुमेधा बोलली. अगं इंटरव्ह्यू तर छान झाला, पण बघू आता पुढे काय होते तर, समीर म्हणाला. बरं बरं निघ घरी लवकर, उशीर होईल तुला, बोलू नंतर, सुमेधा समीरला बोलली. समीर बाय म्हणून घरी निघाला. इकडे आई बाबा त्याच्या येण्याची वाट बघत होते. समीर घरी पोहोचताच, अरे समीर आलास, कसा इंटरव्ह्यू झाला? बाबा समीरला म्हणाले. बाबा इंटरव्ह्यू तर छान झाला, पण खूप मुलं होती इंटरव्ह्यूला. माहिती नाही काय होणार, समीर बोलला. अरे होईल तुझं सिलेक्शन बघ, तू इतकी मेहनत जी घेतली आहे, बाबा समीरला म्हणाले. समीर आज खूप थकला होता. रात्रीचे 9 वाजलेत. समीर जेवण वगैरे करून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजले होते. एरवी सकाळी उशिरा उठणारा समीर आज लवकर उठला व मॉर्निंग वॉकला निघाला. आई, अगं आई मी मॉर्निंग वॉकला चाललो बघ, समीर आईला म्हणाला. अरे चहा पिऊन घे, आई किचन मधूनच डोकावत समीरला म्हणाली. नको ग आई इतक्यात, मी नंतर घेईल, समीर घराबाहेर पाऊल टाकत बोलला. बेडरूम मध्ये मोबाईलची रिंग सारखी होत असल्याचा आवाज आईने ऐकला व ती मोबाईलवरील कॉल घेण्यासाठी समीरच्या बेडरूम मध्ये गेली. कुणाचा कॉल येत आहे आणि समीर मोबाईल सोबत न नेताच निघून गेला वाटतंय, समीरची आई स्वतःशीच पुटपुटत बोलली. बेडरूम मध्ये जाताच तिने कॉल घेतला व बोलू लागली. हॅलो कोण? हॅलो काकू, समीर आहे का? नाही ग, तो मॉर्निंग वॉकला गेला. पण तू कोण? मी सुमेधा, समीरची क्लासमेट, सुमेधा फोनवर बोलली. अच्छा, मी आल्यानंतर सांगते तुझा कॉल होता म्हणून समीरला, आई म्हणाली. बरं काकू,

सुमेधा बोलली आणि फोन बंद झाला. समीर मॉर्निंग वॉक आटोपून घरी परतला. आई चहा देशील का? मी आलो बघ. हो आणते, आई किचन मधूनच बोलली. आईने समीरसाठी चहा आणला. तो घेत असतानाच, अरे समीर, सुमेधा नावाच्या मुलीचा कॉल आला होता बघ तुला, आई समीरला म्हणाली. कधी आला होता कॉल? समीर आईला म्हणाला. अरे तू मॉर्निंग वॉकला गेला होतास ना तेव्हा. आणि ही सुमेधा कोण आहे रे? आजकाल मी बघते तू सारखा कुणाशी तरी बोलत असतोच, आई बोलली. अगं माझी मैत्रीण आहे, समीर म्हणाला. नुसतीच मैत्रीण की आणखी काही? गर्लफ्रेंड वगैरे तर नाही ना? असेल तर सांगून दे बाबा आत्ताच, आई समीरला चिडवत बोलली. काय ग आई तू पण, समीर थोडा लाजतच बोलला. दिवसामागून दिवस चालले होते. समीर आणि सुमेधाचं प्रेम आणखीनच घट्ट होत चाललं होतं. एके दिवशी दुपारी समीरला फोन आला. समीरने कॉल घेतला तर तो कॉल त्याच मल्टीनॅशनल कंपनीमधून आला होता ज्या कंपनीमध्ये त्याने काही दिवसापूर्वी इंजिनिअरिंग या पदासाठी इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याचं त्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं होतं असं सांगण्यात आलं. हे ऐकताच समीर खूप खुश झाला व ही बातमी त्याने आईबाबांना सांगितली. हे ऐकून घरातले सर्वजण आनंदी झालेत. त्यानंतर समीरने सुमेधाला कॉल केला व त्याचं सिलेक्शन झाल्याचं सांगितलं. सुमेधा सुद्धा खूप खुश झाली. समीरने कंपनीतील नोकरी जॉईन करून एक महिना उलटला. सारं काही आलवेल असतानाच इकडे सुमेधासाठी तिच्या घरच्यांनी लग्नासाठी मुलं बघायला सुरुवात केली. मात्र सुमेधाला समीरशीच लग्न करायचं होतं, यामुळे ती त्या मुलांना नकार देऊ लागली. हे सर्व ती समीरशी सुद्धा बोलली होती. समीरला सुद्धा सुमेधासोबतच लग्न करायचं होतं, मात्र हे सर्व घरी सांगणार कसं? एके दिवशी सुमेधाने त्या दोघांच्या प्रेमाबद्दल सर्व काही घरी सांगायचं ठरवलं. मात्र तिच्या घरचे समीर सोबत लग्नाला तयार झाले नाहीत. सुमेधा एका उच्चभ्रू आणि श्रीमंत घरची मुलगी, तर समीर एका सर्वसामान्य घरचा मुलगा होता. ही श्रीमंत आणि सर्वसाधारण घरची असलेली दरीच त्यांच्या लग्नामध्ये अडसर ठरू लागली. या उलट समीरच्या घरून मात्र त्यांच्या लग्नाला विरोध नव्हता. काही केल्या सुमेधाच्या घरचे त्यांच्या लग्नाला राजी होत नव्हते. हे बघून समीर आणि सुमेधा या दोघांनी कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं. काही दिवसांनी ठरल्याप्रमाणे दोघांनी कोर्टात लग्न केलं आणि सुमेधासाठी तिच्या मायेचे दरवाजे कायमचे बंद झाले. सगळं काही ठीक होतं. दोघांचाही नवीन संसार फुलत होता. समीरच्या घरचे देखील सुमेधाला मुलीप्रमाणे सांभाळायचे. कधी कधी सुमेधाला मायेची आई वडिलांची आठवण यायची, मात्र आता घरी जाणे किंवा फोनवरती बोलणे शक्य नव्हते. लग्न होऊन 6 महिने उलटले आणि अशातच सुमेधाने सर्वांना गोड बातमी दिली. सुमेधा आता आई होणार होती व समीर बाबा. घरी आनंदी वातावरण होते. समीरही तिची छान काळजी घेत होता. 9 महिन्यांनी सुमेधाला मुलगी झाली. समीर आणि सुमेधाच्या संसाररूपी वेलीवर एक गोडसं फूल उमललं होतं. समीर आणि सुमेधा दोघेही खूप खुश होते. दोघांनीही मुलीचे नामकरण करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे नामकरण सोहळा पार पडला व मुलीचे नाव समीक्षा ठेवले. दिवसामागून दिवस जात होते. समीक्षा आता 3 वर्षाची झाली होती आणि एके दिवशी सुमेधा समीरला म्हणाली, समीर मी पण आता जॉब करते बघ. तशी समीक्षा पण आता थोडी मोठी झाली आहे. अगं पण कशाला, मी आहे ना, समीर बोलला. अरे एकट्याच्या पगारात नाही भागत आता, खूप खर्च वाढला आहे आणि तसं पण आता समीक्षाच्या शिक्षणाचं बघावं लागेल ना, सुमेधा बोलली. बरं जशी तुझी इच्छा, समीर म्हणाला. काही दिवसांनी सुमेधालाही एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब मिळाला. सारं काही मजेत चाललं होतं. समीरचे आई बाबा नाद झाल्याने खूप आनंदित होते. नोकरी करून देखील सुमेधा घरची सर्व कामं करायची. समीक्षाला सुद्धा आता एका नामांकित कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी दाखल करण्यात आलं होतं. समीक्षा देखील समीर आणि सुमेधा सारखीच अभ्यासात हुशार होती. तिच्या शिक्षणातली दिवसेंदिवस होत चाललेली प्रगती बघून सुमेधा म्हणाली, समीर समीक्षेला आपण डॉक्टर बनवायचं बघ, माझी मनापासून खूप इच्छा आहे. तसं पण आपण दोघेही इंजिनियर आहोत म्हणून डॉक्टर बनवायचं असं मला वाटतं. समीरनेही सतत आपली संमती दर्शवली. दिवसामागून दिवस जात होते. समीर आणि सुमेधा सुखी आयुष्याची स्वप्न रंगवीत होती आणि अशातच एके दिवशी सुमेधाची तब्येत बिघडली. ती काही खातपीत नव्हती. समीरने सुमेधाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी तिच्या सर्व मेडिकल टेस्ट करण्याचं ठरवलं. तिच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या आणि सुमेधाला कॅन्सर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे ऐकताच समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. तो खूप रडू लागला. मात्र आता रडून उपयोग नव्हता, तर हिमतीने आलेल्या संकटाशी सामना करण्याची तयारी समीरने केली होती. अशातच सुमेधा समीरला म्हणाली, अरे काय सांगितलं डॉक्टरांनी समीर, तू सांगत का नाहीस मला?

0: कोणता आजार झाला आहे? अगं असं काही खूप मोठा आजार नाही ग, समीर म्हणाला.
1: समीर, तू माझ्यापासून काहीतरी लपवतो आहेस, सुमेधा म्हणाली. दिवसेंदिवस सुमेधा खूप अशक्त होऊ लागली. आता सुमेधा काही दिवसच या जगात असल्याचं डॉक्टरांनी समीरला सांगितलं होतं. सुमेधालाही याची भनक लागली होती. आपण जेव्हा हे जग सोडून जाऊ तेव्हा समीर आणि समीक्षाचं कसं होणार या चिंतेनेच ती व्यथित व्हायची. अशातच एके दिवशी सुमेधा रात्री झोपेत असतानाच या जगातून निघून गेली. सुमेधा मृत पावल्याने डॉक्टरांनी समीरला सांगताच समीर खूप रडू लागला. सुमेधा या जगात आता राहिली नाही याची कल्पनाच त्याला करवत नव्हती. समीरचा सुमेधामध्ये खूप जीव होता. त्याचं तिच्यावरचं असलेलं प्रेम कधीच कमी झालेलं नव्हतं. आता समीरला एकट्यालाच समीक्षाला सांभाळायचं होतं. समीक्षाची सर्व जबाबदारी समीरवर येऊन पडली होती. समीरचे आई वडील त्याला परत लग्न करण्याबाबत बोलायचे, मात्र समीरने आई वडिलांना स्पष्टच नकार दिला. दिवसामागून दिवस चालले होते. समीक्षा आता मोठी झाली होती. नुकतीच समीक्षाची 12वीची परीक्षा आटोपली आणि तिने मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. समीक्षाला डॉक्टर बनवायचं हे सुमेधाचं स्वप्न असल्याने समीर समीक्षाला मेडिकल प्रवेश परीक्षेची जय्यत तयारी तिच्याकडून करून घेऊ लागला. समीक्षा देखील आई वडिलांप्रमाणेच अभ्यासात हुशार होती. ती सुद्धा खूप मेहनत घेत होती. अखेर प्रवेश परीक्षा आटोपली आणि काही दिवसांनी 12वीचा निकाल लागला. समीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात पहिली आली होती. तसेच मेडिकल प्रवेश परीक्षेत देखील ती अव्वल होती. समीक्षाचा MBBSला नंबर लागला आणि समीरच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओझरू लागले. दिवसामागून दिवस जात होते. अखेर 6 वर्षानंतर समीक्षा डॉक्टरहून घरी परतली. आपली मुलगी डॉक्टर झाल्याने समीरचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र हे बघण्यासाठी सुमेधा आज आपल्यात नाही याचं दुःखही त्याला होत होतं. समीक्षाचे शिक्षण पूर्ण झाल्याने समीर तिच्या लग्नाचा विचार करू लागला. एके दिवशी समीक्षा निवांत बसली असताना समीर तिला म्हणाला, अगं समीक्षा, आता तुझ्यासाठी मी चांगला मुलगा बघण्याचा विचार करतोय बघ. कशासाठी बाबा? समीक्षा बोलली. अगं कशासाठी काय, आता तुझं लग्न नको का करायला? समीर बोलला, नाही बाबा, मला इतक्यात लग्न नाही करायचं. मला आणखी शिकायचं आहे. मला MS करून मोठा सर्जन व्हायचं आहे, समीक्षा बोलली. समीक्षा MSचं शिक्षण घेण्यासाठी समीरकडे आग्रह करू लागली. आता मात्र समीरचा नाईलाज होता. शेवटी समीरने पुढील शिक्षणासाठी समीक्षाला परवानगी दिली. समीक्षा पुढील शिक्षणासाठी मुंबईला निघून गेली. दिवसामागून दिवस जात होते. इकडे समीरला समीक्षाची आठवण यायची. 3 वर्षांनी MSची डिग्री पूर्ण करून समीक्षा घरी परतली, ते एक नवीन स्वप्न घेऊनच. एके दिवशी समीक्षा समीरला म्हणाली, बाबा, मला आता आपल्या शहरात खूप मोठं कॅन्सर हॉस्पिटल उघडायचं आहे, जिथे गोरगरीब रुग्णांसाठी मोफत उपचार होऊ शकतील. समीक्षाचं हे वाक्य ऐकताच समीर भारावून गेला. आपली मुलगी इतका आदर्श विचार करू शकते हे ऐकल्यावर समीर मनोमन सुखावला. हॉस्पिटल बनवण्याचं काम सुरू झालं. या कामात समीरही लक्ष घालू लागला. 2 वर्षांनी हॉस्पिटल बांधून पूर्ण झाल्याने 17 ऑक्टोबर या सुमेधाच्या जन्मदिनी हॉस्पिटलचा उद्घाटनाचा कार्यक्रम व लोकार्पणाचा सोहळा घेण्याचं ठरलं. त्या शहरातील पहिलेच कॅन्सर हॉस्पिटल असल्याने लोकांची उद्घाटनासाठी खूप मोठी गर्दी जमली होती. तसेच गोरगरीब रुग्णांसाठी कॅन्सरवरील उपचार मोफत असल्याने समीक्षाचे सर्व स्तरातून कौतुक होत होते. उद्घाटनाची संपूर्ण तयारी झाली होती आणि अचानक समीक्षाने समीरचे नाव उद्घाटनासाठी घेतले. हॉस्पिटलचे नाव लिहिलेल्या फलकावर झाकून असलेला पडदा ओढताच समीर आश्चर्यचकित झाला. हॉस्पिटलचे नाव होते सुमेधा कॅन्सर हॉस्पिटल. हे बघताच समीरच्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आज खऱ्या अर्थाने सुमेधाचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान समीरच्या चेहऱ्यावर झळकत होतं.
2: चला तर कार्यक्रमात आता डॉक्टर विद्याधर बनसोड यांच्या काही स्वरचित कविता ऐकूया.
3: श्रोते हो नमस्कार. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे तुम्ही प्रेम करता म्हणून. तुम्ही करता प्रेम म्हणून जगावसं वाटत. तुम्ही करता प्रेम म्हणून जगावसं वाटत. दुःखही हसत हसत भोगावसं वाटत. सर्वांनाच असते बरं प्रेमाची भूक. सर्वांनाच असते बरं प्रेमाची भूक. कुणी दिली स्माईल की बदलून जातो लुक. घर हसत सोबत तेव्हा श्रीमंतागत वाटत. घर हसत सोबत तेव्हा श्रीमंतागत वाटत. तुम्ही करता प्रेम म्हणून जगावसं वाटत. तुम्ही करता प्रेम म्हणून जगावसं वाटतं.

ऊठ सूट चंद्र सूर्य दारात कधी येतात, ऊठ सूट चंद्र सूर्य दारात कधी येतात, तुम्ही येता तेव्हा नद्या हसत हसत गातात. दिल्याशिवाय प्रेम तरी उगाच कधी भेटत, दिल्याशिवाय प्रेम तरी उगाच कधी भेटत, तुम्ही करता प्रेम म्हणून जगावस वाटत, दुःखही हसत हसत भोगावस वाटत. सागराच्या वारीला झरे निघून जातात, सागराच्या वारीला झरे निघून जातात, आयुष्याच्या प्रवासात खार होऊन गातात. शिरवा होऊन पुन्हा पुन्हा उडावस वाटत, शिरवा होऊन पुन्हा पुन्हा उडावस वाटत, तुम्ही करता प्रेम म्हणून जगावस वाटत, तुम्ही करता प्रेम म्हणून जगावस वाटत. भेटायला येता तुम्ही हेही काही कमी नाही, भेटायला येता तुम्ही हेही काही कमी नाही, उद्याच्या दिवसाची आयुष्यात हमी नाही. भेटायला येता तुम्ही हेही काही कमी नाही, उद्याच्या दिवसाची आयुष्यात हमी नाही, पुन्हा पुन्हा भेटून तुम्हा हसावस वाटत, पुन्हा पुन्हा भेटून तुम्हा हसावस वाटत, तुम्ही करता प्रेम म्हणून जगावस वाटत, तुम्ही करता प्रेम म्हणून जगावस वाटत. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे देणाऱ्याचे हात सुगंधी. देणाऱ्याचे हात सुगंधी. वैभव इथले इथे च राहील आपण थोडा कापूर व्हावे, वैभव इथले इथे च राहील आपण थोडा कापूर व्हावे, देणाऱ्याचे हात सुगंधी फुले सुगंधी वाटत जावे, देणाऱ्याचे हात सुगंधी फुले सुगंधी वाटत जावे. या धरतीचे काळीज हिरवे, या धरतीचे काळीज हिरवे, आभाळाचे घ्यावे हात, आपण कोणी कुबेर नाही पण रडत्याला रुमाल द्यावे, वैभव इथले इथेच राहील आपण थोडा कापूर व्हावे. माझे माझे सगळे ओझे थोडे हलके करून घ्यावे, माझे माझे सगळे ओझे थोडे हलके करून घ्यावे, घरट्या काठी कधी कुणाच्या गवत जरासे ठेवून यावे, घरट्या काठी कधी कुणाच्या गवत जरासे ठेवून यावे. आपण सारे पक्षी इथले प्रवास करणे येणे जाणे, आपण सारे पक्षी इथले प्रवास करणे येणे जाणे, परके ही कुणी होतील पुले भूल येवडी करून जावे, वैभव इथले इथेच राहील आपण थोडा कापूर व्हावे. गोण्या भरल्या धनधान्याने मुठभर दाने उधळून घ्यावे, गोण्या भरल्या धनधान्याने मुठभर दाने उधळून घ्यावे, येतील पक्षी करतील नक्षी, येतील पक्षी करतील नक्षी, सहज झाडही होऊन जावे, वैभव इथले इथेच राहील थोडा आपण थोडा कापूर व्हावे. रक्ताचे जग करतील तंटा, अनामिक घर भरून येतील, रक्ताचे जग करतील तंटा, अनामिक घन भरून येतील, आपण थोडे जाता जाता पुण्य एवढे करून घ्यावे, देणाऱ्याचे हात सुगंधी फुले सुगंधी वाटत जावे, देणाऱ्याचे हात सुगंधी फुले सुगंधी वाटत जावे. माझ्या पुढच्या कवितेचे शीर्षक आहे ब्रॉयलर. ब्रॉयलर. ते आले नाहीत कधीच कार्यक्रमाला, न मिरवणुकीला न मोर्चाला, ते आले नाहीत कधीच कार्यक्रमाला, न मिरवणुकीला न मोर्चाला, खोटच सांगायचे आई बाप बसले आहेत अभ्यासाला, खोटच सांगायचे आई बाप बसले आहेत अभ्यासाला. आता मिसरूट फुटलेले पण उमेद पंख तुटलेले, आता मिसरूट फुटलेले पण उमेद पंख तुटलेले, कधी वाचला नाही फिनिक्स, कधी ऐकली नाही बाळाला आगीवर शेकणाऱ्या डिमीटरची कथा. ब्रॉयलर कोंबडीसारखे घर पिंजऱ्यात बसलेले चालताही येत नाही,

0: बोलता ही इतना ही, चालता ही इतना ही, उडता ही इतना ही। माझ्या पुढच्या कवितेचे शीर्षक आहे होईल होईल चांगलं होईल। होईल होईल चांगलं होईल, होईल होईल चांगलं होईल, प्रश्नांच्या झाडांना उत्तरांची पालवी येईल, प्रश्नांच्या झाडांना उत्तरांची पालवी येईल। खोटं खोटं सांत्वन देण्यात मला काही खुशी नाही, खोटं खोटं सांत्वन देण्यात मला काही खुशी नाही, खोट्या नाट्या शब्दांची ही खरी खुरी फाशी नाही। माहित आहे मला काळ जरा भारी आहे, माहित आहे मला काळ जरा भारी आहे, स्वप्नांचा चुराडा आणि हदबलतेची वारी आहे। डोंगर चढून आलात पण पुढे खोल दरी आहे, प्रश्नच प्रश्न आहेत पुढे, प्रश्नांचीच गढी आहे। सुकलेल्या नद्या आणि झरण्यांना बेडी आहे, वाटत जीवन म्हणजे ताप आहे, शिक्षण जणू पाप आहे, शिकलेली मुलं जणू घरच्यांना शाप आहे। जीवन म्हणजे ताप आहे, शिक्षण जणू पाप आहे, शिकलेली मुलं जणू घरच्यांना शाप आहे। हताश आहेत आई बाप उत्तरांची सत्ता नाही, हताश आहेत आई बाप उत्तरांची सत्ता नाही, बेकारांवर प्रेम करेल असा अचूक पत्ता नाही। हताश आहेत आई बाप उत्तरांची सत्ता नाही, बेकारावर प्रेम करेल असा अचूक पत्ता नाही। चेष्टेचा विषय होणं शिकलात म्हणून पटत नाही, चेष्टेचा विषय होणं शिकलात म्हणून पटत नाही, निराश वाटत खूपदा, जीवन जगू वाटत नाही। अनमोल जीवन संपवणं हाच मार्ग आहे का, अनमोल जीवन संपवणं हाच मार्ग आहे का, हसो असलेत लोक बेटे दुसरा मार्ग नाही का। जीवन आपलं अनमोल आहे त्यातून मार्ग काढलं पाहिजे, जीवन आपलं अनमोल आहे त्यातून मार्ग काढलं पाहिजे। आहे जीवन काळ तर काळाला भिडलं पाहिजे, आहे जीवन काळ तर काळाला भिडलं पाहिजे, तव्यावरच्या पाण्यासारखं तडतडणं आलं तर, तव्यावरच्या पाण्यासारखं तडतडणं आलं तर इंजिनात वाप भर, तीच शक्ती मार्ग कर। पुरातल्या दुधासारखं गरगरणं आलं तर हिम्मत कर, धीर धर, हाही काळ उडेल वर। पूर येतो निघून जातो, पूर येतो निघून जातो, घरघरणारा दुधी भोपळा पुन्हा किनाऱ्याला येतो, पुन्हा नवा जन्म घेतो। सगळेच मार्ग संपत नाही, तरुण हात कंपत नाही, सगळेच मार्ग संपत नाही, तरुण हात कंपत नाही, एक रस्ता अडला तर मांजी सारखा रस्ता कर। काळ आहे कठीण मित्रा तरी आपण जगलं पाहिजे, काळ आहे कठीण मित्रा तरी आपण जगलं पाहिजे, जगणं आहे युद्धभूमी तर आपण लढलं पाहिजे, जगणं आहे युद्धभूमी तर आपण लढलं पाहिजे। उठ काही मार्ग काढ, उठ काही मार्ग काढ, जमान्याला उलट पाड, आपले हात घेशील का त्यांना जरा हिम्मत वाढ। अडला रस्ता अडली वाट कोण देतो सहज पाठ, अडला रस्ता अडली वाट कोण देतो सहज पाठ, बदल रस्ता बदल घाट, हिमतीने बदल थाट, बघ मग चांगलं होईल, बघ मग चांगलं होईल, तुझीच मदत तुला होईल, नंतर तुझ्या वाटेनंच उदात जग गाणं गाईल। बघ मग चांगलं होईल, तुझीच मदत तुला होईल, नंतर तुझ्या वाटेनंच उदास जग गाणं गाईल। होईल होईल चांगलं होईल, खडकावरती पिंपळ गाईल, आतलं गाणं ऐक तुझ्या काट्या कुट्यात रस्ता होईल। होईल होईल चांगलं होईल, प्रश्नांच्या झाडांना उत्तरांची पालवी येईल, प्रश्नांच्या झाडांना उत्तरांची पालवी येईल।
1: तर श्रोते हो, कार्यक्रमातून निरोप घेतो आहोत, नमस्कार।
2: विविध कार्यक्रम आपण ऐकलात।
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका, रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या।

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: चाळीस वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
4: NBA एक्रिकेटेड
3: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
4: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
3: यामधील अनुभवी प्राध्यापक
4: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
3: बजाज तंत्र निकेतन, बालाजी वट, चंद्रपूर. संपर्क
4: 9209441985.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? श्रोते हो, ब्रश करताना तुमच्याही हिरड्यातून रक्त येत आहे का? किंवा दात थनकतात? लक्षात ठेवा, हिरड्यातून रक्त येणं अजिबात सामान्य नाही. हे आहे दातांच्या गंभीर आजाराचं लक्षण. पण आता काळजी सोडा, कारण रूट कॅनल हिरड्यांचे विकार आणि दातांच्या सर्व समस्यांवर थेट मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपल्या सोबत सहभागी होत आहेत प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर श्रुती टोंगे. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. तुम्हालाही दातांविषयी काही शंका असतील तर थेट डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी 0712-254-634 या नंबरवर बुधवार सकाळी ठीक 10:30 फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 चंद्रपूर आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. तेव्हा श्रोते हो, बुधवार 10 जूनला सकाळी 10:30 फोन करायला विसरू नका आणि अवश्य सहभागी व्हा आपल्या हक्काच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर. निवेदन संपलं. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. 11:30 झालेत. आता माझी आवड हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात अनुपमा ठावरी यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकूया.
6: पर्यटन म्हणजे एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी फिरण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी जाणे होय. हे केवळ एक मनोरंजनाचे साधन नसून ज्ञान, अनुभव आणि संस्कृतीची देवाणघेवाण जोपासण्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. जगभरातील लोक वेगवेगळ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये किंवा गावांमध्ये पर्यटनासाठी जातात आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक, सांस्कृतिक, निसर्ग संपन्नता अनुभवतात. आणि मला असं वाटते की आपलं जीवन पण हा एक प्रवासच आहे. पूर्ण आयुष्यभर आपण जीवनाचा प्रवासच करत राहतो. वेगवेगळ्या वयांच्या पडावर आपण वेगवेगळं अनुभव घेत राहतो. त्याच्यामुळे माझं सर्वात पहिले हे गाणं, एक मला आवडलेलं गाणं आहे, जिंदगी एक सफर है सुहाना. हे श्री किशोरदादांचं खूप प्रसिद्ध गाणं आहे.

खरंच उन्हाळा आणि पर्यटन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण पूर्वीच्या काळी उन्हाळा आला की पर्यटन म्हणजे मामाच्या गावाला जाणे, आजी आजोबा, आत्या, मावशी आणि मावस भाऊ, चुलत भाऊ यांच्याकडे सगळ्यांच्या सगळ्यांनी सोबत जायचं हेच होत होतं. पर्यटन हा प्रगतच अस्तित्वात नव्हता, किंबहुना आत्तासारखं सोपं पण नव्हतं. त्यामुळे शाळा सुरू व्हायच्या 2-3 दिवस आधी परत यायचं, पूर्ण वर्षभराचा खूप सारा आनंद घेऊनच आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन. त्या मानाने आता आर्थिक सुबत्ता आलेली आहे. मोबाईल व इंटरनेटमुळे जग, राज्य, शहर खूप जवळ आली आहे. सर्वच राज्यांचा पर्यटनावर खूप भर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे देशाच्या उत्पन्नातही भर पडत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सर्वजण रोजगार किंवा नोकरीमुळे दूर राहतात. खेडे ओस पडत चालली आहे आणि शहरांकडे जाण्याचा कल खरंच खूप वाढलेला आहे. त्यामुळे

मामाच्या गावच्या नदीत पोहायची जी मजा होती ती आता स्विमिंग पूलने घेतली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी आता एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे की सगळ्यांनी जर एकत्र भेटायचं तर कुठे एखाद्या डेस्टिनेशनवर जायचं आणि खूप छान 3 दिवस आनंदाने कामं बिमं काही करायचे नाही, मस्त आनंद घेऊन घ्यायचा, खूप गप्पा करायच्या, खूप मजा करायची. त्यामुळे आता बऱ्यापैकी लोकांनी आपापल्या सर्वांनीच आपापल्या पद्धतीने जीवनाला वेगळं वेगळं जगायचं, असं कशा पद्धतीने जगायचं ते सगळ्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार आणि एकमेकांच्या मनाचा विचार करून ठरवून घेतलेला आहे.

जावं, कोणाला वाटतं कुठे जावं, तसं कुणाला बर्फच्छादित पर्वत खुणावत असतात, तर कुणाला दराखोऱ्यांमधून हुंदडायला आवडतं, किंवा कुणाला समुद्राचे फेसाळलेले पाणी साथ घालत असतात. आणि पर्यटनाला जायचं ठरल्याबरोबर आपल्या मनातील कल्पना आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवतात सुद्धा. मला असं वाटतं की आपण ते इतकं सारखेच ते आपल्या डोक्यात विचार करत राहतो, इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे, मग आता मला काय करायचं आहे, कसं पोहोचायचं आहे, त्याच्यात मग आपल्याला ते असं वाटतं की आपण तिथे पोहोचलो सुद्धा. त्याच्यामुळे मला आता याच्या नंतरचं हे गाणं ऐकायला आवडेल, सुनील दत्त आणि नंदा यांच्यावर चित्रित केलं, ये वादिया ये फिजाय बुला रही ये मुझे.

पर्यटनामुळे आपल्याला विविध स्थळांची माहिती मिळते. पर्यटनाची खरी शिदोरी ही आठवणी आणि अनुभव हेच असतात. दैनंदिन धकाधिकेच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळतो आणि पर्यटनामुळेच पुस्तकात वाचलेला भारत देश व प्रत्यक्ष अनुभवलेला भारत देश यातील फरक कळतो. कारण आपण काय करतो ना, पुस्तकात वाचतो पण जेव्हा प्रत्यक्ष जाऊन बघतो तेव्हा बऱ्यापैकी थोडा बदल झालेलाच असतो. त्याच्यामुळे ते आपल्याला एक खूप चांगला अनुभव असतो. पूर्वी प्रवासात काही फोटो काढले जायचे आणि अनेक वर्षांनी अल्बम बघताना त्या आठवणी पुन्हा जिवंत व्हायच्या, पुन्हा आपल्याला तिथेच असल्याचा आभास व्हायचा. आता तर फोटोपेक्षा रील बनवण्याचीच घाई जास्त झाली आहे. रील बनवणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे. पूर्वी पर्यटन हे रोजच्या धावपळीतून मिळणाऱ्या विश्रांतीचं साधन होतं, आता ते मनोरंजन आणि सोशल मीडियावरील अभिव्यक्तीचं माध्यमच बनलेलं आहे. प्रत्येकाच्या मनात एखादा उन्हाळा कायमच जिवंत असतो. रेल्वेच्या वेटिंग तिकिटापासून ते बॅगा भरण्याच्या तयारीपर्यंत प्रत्येक गोष्ट

एक छोटा उत्सव वाटायला लागतो, कारण त्याच्यात आपण महिनाभरापासून स्वप्न रंगवायला लागतो ना, आणि आपल्या मनातील सर्वात पहिलं पर्यटन नेहमीच लक्षात राहते. रेल्वेने गेलो असेल तर वेगाने जाणारी हिरवेगार शेतं, नदी, डोंगर, दऱ्या आपल्याला विसरता येणं अशक्यच आहे. गावातील संध्याकाळ किंवा एखाद्या डोंगरावरून दिसणाऱ्या सूर्यास्त कायमच लक्षात राहतो, कारण तो पहिला असतो. कारण जीवनामध्ये ना पहिलं सगळंच लक्षात राहतं, पहिली मैत्रीण, पहिला प्रवास, पहिल्या प्रवासातले मिळालेले सोपती, हे सगळं आपण कधीच विसरू नाही शकत. कारण तो पहिला प्रवास असतो तो आपण का बरं लक्षात राहतो, कारण त्याची आपण खूप वर्षांपासून वाट बघितलेली राहते, आणि ते आता आपल्याला प्रत्यक्षात मिळाल्यानंतर ते सगळं आठवणीत राहण्यासारखं असतं. आता सध्या अधिक मास सुरू आहे आणि अधिक मास आणि पर्यटन याचा खूप जवळचा संबंध आहे, कारण अधिक मासात पूर्ण अधिक महिन्यामध्ये खूप जास्त एक आपण कसं आहे ना आता की आपण निमित्त शोधत राहतो मैत्रिणींसोबत जायसाठी, नातेवाईकांसोबत जायसाठी, परिवारासोबत जायसाठी. मग आता अधिक महिना आहे, चला गंगा स्नानाला जाऊ. आता अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास सुरू आहे, त्यामुळे महिला वर्गाच्या उत्साहाला आणि देवदर्शन करण्याला जणू उधाणच आलेले आहे. प्रत्येकाला गंगा स्नानाची ओढ लागलेली असते. पुरुषोत्तम मासामध्ये श्रीकृष्ण भक्तीला खूपच महत्व दिलेलं आहे. जप, तप, दान आणि पुण्य कमवायची सगळ्यांना घाई झालेली आहे, आणि कृष्ण आराधना याला या महिन्यात जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षानंतर अधिक मास येत असतो. हा अधिक म्हणजे जास्तीचा, मग तो दुर्लक्षित महिना होईल म्हणून आपल्या ऋषी मुनींनी त्याला अनन्य साधारण महत्व निर्माण करून अधिक मासाला विशेष महिना म्हणून संबोधण्यात आलेला आहे, विशेष महत्व दिलेलं आहे. राधाकृष्णाला उत्कट प्रेमाचं प्रतीक म्हणून बघितलं जातं, आणि तुम्ही जेव्हा नदीमध्ये आंघोळीला जाता तेव्हा तुम्ही दिवे त्याच्यात प्रवाहित करता, सोडता दिवे. तर मला असं वाटतं की दिवे तुम्ही तांब्याचं खूप महत्व आहे, पण तांबेचे दिवे न घेता कणकीचे दिवे जर ठेवले तुम्ही एखाद्या द्रोणमध्ये आणि ते सोडले तर तुम्ही पर्यावरण पूरक होईल, कारण ते कणिकचे दिव्यामुळे ते दिवा भिजल्यानंतर ते मासे उरलेला गोळा खाऊन घेतात, म्हणजे तुम्ही त्याला हातभारच लावेल असं मला वाटते. आणि याच्यानंतर राधाकृष्णाच्या उत्कट प्रेमाचं एक प्रतीक म्हणून मी राधा आणि कृष्णाचं एक गाणं, ते मला खूप आवडतं, मधुबन में कन्हैया किसी को.

0: जले।
1: पर्यटनामुळे आपल्याला विविध स्थळांची माहिती मिळते, नवे लोक, नवी भाषा, वेगवेगळे खाद्य पदार्थ आणि प्रत्येक राज्यातले खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहे। आता जरी आपल्याला सगळं माहिती असेल पण तिथे जाऊन खाण्याची जी मजा असते ना, ती त्याचं आपण वर्णन नाही करू शकत आणि जीवनशैली पण अनुभवता येते। पर्यटन करताना निसर्गाचा टोल ढळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने। पर्यटन टिकाऊ असेल तरच पुढील पिढ्यांना त्याचा आनंद घेता येईल, कारण वारसा हा कायम विचारांचा आणि प्रगल्भतेचाच असतो। हे निसर्गाचं रूप आपल्याला बघायला मिळत आहे, त्यात कित्येक पिढ्यांची तडजोड आहे। निसर्गाचा समतोल आपण सांभाळला तर मोठ्या मनाने आपल्याला पुढच्या पिढीला खरंच काहीतरी देता येईल आणि आपण पण शेवटी याच निसर्गाचा एक अंश असू। आपण पर्यटन करताना प्लास्टिक बॉटल, पॉलिथिन बॅग यांचा उपयोग कमीत कमी केला तर आपण निसर्गाला एक प्रकारे मदतच करू। समुद्र आणि नद्या प्रत्येक वेळेस तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत देतात, कारण तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःचं घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवता। त्याचप्रमाणे पर्यटन करताना जर पर्यटन स्थळांची काळजी घेतली आणि रिसायकल होणाऱ्या वस्तूंचाच वापर केला तर निसर्गाचा कोप होणार नाही। हिमाचलमध्ये आपण आता इतकी गर्दी केलेली आहे हिमाचल प्रदेशात की शेवटी त्यांना ते इतकं जास्त ओझं झालेलं आहे आपल्या पर्यटनाचं, त्याच्यामुळे तिथे भूस्खलन आणि सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे जाताना कितीदा जायचं हा पण विचार करायला पाहिजे। आणि निसर्ग हा आपले रौद्ररूप दाखवणार नाही तर निसर्ग पण तुमची वाट बघेल। आता उन्हाची तीव्रता खूप वाढल्यामुळे फिरायला जाताना विशेष काळजी घ्यायला हवी। मानवी जन्म हा एकदाच मिळतो म्हणून स्वतःवर निसर्गावर प्रेम करा। आणि यानंतरचं माझ्या आवडीचं गाणं आहे, अरुण दाते यांनी गायलेलं, ह्या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा।

माझी आवड या कार्यक्रमात अनुपमा टावरी यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. दुपारचे 12 वाजत आहेत. मुंबई केंद्राहून प्रसारित वनिता मंडळ कार्यक्रम काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आज मंगळवार दिनांक 9 जून 2026. वनिता मंडळात आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका आहेत स्मिता जोगळेकर, आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: सुखदा सुखदा अगं ऐक ना, एक मस्त पिझे आलाय बघ व्हॉट्सअपवर.
1: अरे तू तर नेहमी त्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या पिझेंना नावं ठेवत असतोस.
0: अगं मी नावं ठेवतो की नावं टाकतो ते जाऊ दे. ऐक, एका हॉटेलमध्ये पार्टी होती. आमच्याकडे बाल कामगार काम करत नाहीत.
1: बरं मग.
0: पाटी वाचून सत्यभामा काकू दुकानदाराला म्हणतात, मी बोलून बघू का एकदा मुलांशी,
1: अरे
0: माझं ऐकतील कदाचित, मी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये एम ए केलं आहे.
1: काही वेडेपणा देते काय.
0: मजा

0: विनोद हा विनोद म्हणून ऐकायचा, थोडं हसायचं आणि सोडून द्यायचं, झालं.
1: हे मात्र खरंय. पण खरंच रे, लोक छोट्या छोट्या मुलांना कामाला लावण्यासाठी म्हणून गावाहून घेऊन येत ना, वाईट वाटतं.
0: हॉटेल्स वाले, दुकानदार किंवा अगदी घरकामासाठी सुद्धा अल्पवयीन मुलं आणली जातात
1: आणि त्यांना राबवून घेतलं जातं. 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो.
0: मला असं म्हणायचंय की बालकांना कामगार म्हणून राबवलं जाऊच नाही आणि त्यांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळाला पाहिजे, हे या जागतिक दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणजे बालकामगार विरोधी जागतिक दिन.
1: बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणली गेली पाहिजे, हे महत्वाचं आहे.
0: करेक्ट. सुखदा, मला सांग की असाच एखादा नवरा कामगार विरोधी दिवस वगैरे असतो का?
1: रोहित काय रे,
0: म्हणजे वर्षातला निदान एक दिवस तरी आमची कोणीतरी दखल घेतली असती, थोडस प्रेम आणि थोडासा मान सुद्धा मिळाला असत.
1: म्हणजे एक दिवस प्रेम मिळालं असत. आता सुरू कर गाणी प्रेमाची.
0: चाहिए थोडा प्यार, थोडा प्यार चाहिए.
1: नको नको आवरा कुणीतरी या प्रेम दिवाण्याला. देते देते बाबा प्यार, प्रेम, स्नेह, माया,
0: ममता, प्रीती, अनुराग आणि इश्क, मोहब्बत.
1: पुरे पुरे पुरे बास. आता थोडस कामाचं बोलूया का? तुला सांगायचं म्हणजे सकाळी आईंचा फोन आला होता.
0: बापरे, सकाळी कशासाठी ग?
1: वर्तमानपत्रातली शब्द कोडी आणि सुडोकू त्या सोडवतात, तुला माहिती आहे.
0: हो माहिती आहे, म्हणजे पेपर यायला 5 मिनिटं उशीर झाला तरी अंगणात येरझारा सुरू होतात तिच्या.
1: पण
0: काय सांगत होती फोनवर?
1: बघ, म्हणजे त्यांचं शब्द भांडार तर जबरदस्त आहे, पण कधी कधी एखादा शब्द अडतो आणि त्यांना असं वाटतं की मला विचारलं तर कदाचित मी सोडवू शकेन.
0: म्हणजे तू जाणकार आहेस असा तिचा गैरसमज आहे, नाही का? बरं, मला सांग तिला काय अडलं.
1: म्हणे फळाचं नाव आहे 4 अक्षरी अ पासून सुरू होत.
0: सुपर, अंजीर, अनार, आंबा, ऍपल.
1: 4 अक्षरी शब्द हवाय.
0: अच्छा, 4 अक्षरी आहे का? मग अननस, अमृत, अक्रोड किंवा आलू बुखार.
1: बस बस बस, आता मात्र सुटलास ना तू. जाऊ दे, यातलं काहीच नाही. तो शब्द होता अवाकाडो.
0: अच्छा अच्छा अच्छा, अवाकाडो, सुपर फूड अवाकाडो. काय तर म्हणे हार्ट साठी, वजन कमी करण्यासाठी आणि काय काय काय काय.
1: सध्या इतकी परदेशी फळं बाजारामध्ये मिळत आहेत ना, काय ते ड्रॅगन फ्रूट, किवी, रामबुतान, ड्युरियन आणि कितीतरी प्रकारच्या बेरीज.
0: हे पण फॅडच आहे. म्हणजे तुला नाही असं वाटत का आपल्याकडे काय फळांची कमी आहे का ग?
1: मध्ये की नाही, आम्ही मुक्तासाठी काहीतरी शोधत होतो. हा, त्यात सहज विचारलं की भारतात किती प्रकारची फळं मिळतात.

तुमची आणि मुरंब्यांच्या अनेकानेक पाककृती तुमच्याकडे असतील, आम्हाला डायल इन या कार्यक्रमात तुम्ही त्या पाककृती सांगू शकता. आपण डायल इन करताना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या नंबरवर डायल इन करू शकता. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा STD कोड लावून पुढील क्रमांक डायल इन करू शकता. 022 45 15 41 29 आणि 022 45 15 41 30.

श्रोते हो, लोणची, चटण्या, मुरंबे या भारतीय आहारातील महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जेवणात चव आणण्यासोबत त्या पचन क्रिया सुधारतात आणि भूक वाढवतात आणि शरीराला आवश्यक असलेले विटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तर या लोणची, चटण्या आणि मुरंब्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. या पाककृती आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत आणि मला असं वाटतं लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरलं जाणारं जिरं, हिंग, मेथी यासारखे मसाले पचनाला मदत करतात असं वाचनात आलं आहे की आंबवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि जे पोटातील चांगल्या जीवाणूंसाठी उत्तम असतात. त्यामुळे या पाककृती आज आपण एकमेकांसोबत चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं श्रोते हो, जेवणात जेवणाचं ताट वाढताना किंवा पान वाढताना हिंदू संस्कृतीत एक पद्धत आहे आणि ते कसं वाढावं याला महत्त्व आहे. एक शास्त्रोक्त पद्धत आहे की व्यक्ती जेव्हा ताटासमोर बसते तेव्हा ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढलं जातं आणि त्याच्या डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं असं वाढलं जातं. म्हणजे सामान्यतः उजव्या हाताने जेव्हा आपण जेवत असतो त्यामुळे पदार्थ जे पदार्थ कमी खायचे आहेत ते पानाच्या डाव्या बाजूला, आपल्या हाताच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला वाढले जातात कारण हे पदार्थ खारट आंबट असतात आणि हे एक चमचाभरच म्हणजे कमी खावेत, जास्त खाऊ नये. म्हणजे अगदी भरपूर असे भाजीसारखे वाढून आपण घेत नाही, त्यांचं तेवढंच स्थान असतं आपल्या पानामध्ये. चटणी म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा मुरंबे म्हणा, हे पदार्थाची, हे ताटाची, पानाची लज्जत वाढवतात आणि आपलं मूळ जेवण जे असतं, भाज्या, भाकरी, पोळी, चपाती, वरण, भात यासोबत चवीने खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत. तर या पदार्थांच्या रेसिपीज, पाककृती आज आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो

0: हॅलो, आपला कॉल कट झालेला आहे. हॅलो हॅलो नमस्कार.
1: हॅलो,
0: हा नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा.
1: गुजराती बोलतो.
0: आपलं नाव सांगा.
1: लाल चौक नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक.
0: बोला बोला.
1: मला असं म्हणायचं मॅडम की आपण तर सांगालच, पण शक्यतो आवळ्याच्या आणि पुदिन्याच्या काही कृती असतील त्या थोड्या सांगाव्या, जेणेकरून या ऋतू मध्ये सर्वांसाठी तरुणांपासून सर्वांना व्यवस्थित हे ठरेल असा माझा प्रश्न.
0: नक्की. आणि तुम्ही तुम्ही खरं तर आजच्या
1: त्यानंतर सैरीपणाबद्दलच आहे तसं विशेष करून येत.
0: तुम्ही नक्कीच सांगू शकता. हॅलो, आता नाशिक सिन्नरहून आपल्याशी एक श्रोते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं आवळ्याची किंवा पुदिन्याची. तर खरं तर पुदिना पोटासाठी थंड असतो. कोथिंबीर म्हणा किंवा पुदिना म्हणा, तर पुदिन्याची चटणी केली जाते आणि पुदिना हा आपल्या रोजच्या पानात पुदिन्याची चटणी आवर्जून वाढून घ्यावी. म्हणजे ऋतू कोणताही असो,

0: पण पुदिन्याची चटणी अवश्य खावी. पुदिन्यासोबत थोडी कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि ह्या सगळ्याची चटणी करावी आणि ती पानात नक्की वाढून घ्यावी. पुढचा कॉल येतोय. हॅलो.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हॅलो.
0: हॅलो बोला.
1: हॅलो.
0: हा बोला बोला, ऐकू येतोय आवाज.
1: हा मी हॅलो आवाज. हॅलो, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
0: नमस्कार.
1: हा हॅलो. हॅलो, आवाज येतोय ना?
0: हो येतोय येतोय, बोला.
1: हा तर मी आवळ्याचं हे सांगते, मुरंबा. आवळे स्वच्छ धुवून म्हणजे चुपके पाहिजे. त्याच्या आपण कुकरला जसं हे लावतो, मोदक लावतो म्हणजे विदाउट चिटी, त्याची चाळणीमध्ये ते हे घ्यायचे आवळे आणि एक असं वाफ आणून दिली की ते मोकळ्या होतात, त्या पाकळ्याच्या आवळ्याच्या त्या मोकळ्या होतात. हॅलो. त्या मोकळ्या झाल्या ना की काचेची बरणी, काचेच्या बरणीत त्या पोळी सगळ्या काढून, बिया काढून पोळी नुसत्या टाका आणि त्याच्यात ती साखर भिजेल इतकं ठेवून वरती जाड जरा कपडा, कारण धूळ जाऊ नये म्हणून जाड कपडा लावून उन्हामध्ये ठेवायच्या त्या पोळी. हे मग त्या मुरतात, त्या पाका ह्याच्यामध्ये, साखरेच्या ह्याच्यामध्ये मुरतात चांगल्या. त्या चांगल्या एक चार दिवस साधारण समजतं आपल्याला ती मुरली आहे चांगली, ती जरा उघडून बघितलं तर चांगलं जास्त. आणि नंतर त्या सगळ्या पोळी त्या ह्याच्यापासून बाहेर काढायच्या, पाक जो तयार झालेला आहे आपला त्या पाकातून त्या पोळी बाहेर काढून तो पाक नुसता आटवायचा. आटवायचा म्हणजे खूप आटवायचा पण नाहीये, पोळी बाजूला काढायच्या, नाहीतर त्या पोळी त्याच्यातच घातल्या त्या आक्रसतात आणि कडक लागतात. म्हणून त्या पोळी बाहेर काढून तो पाकच फक्त पाहिजे. तर तुम्ही आल्याचे तुकडे टाकले तर जरा एकदम गोडगोड पण नाही लागणार, म्हणून आल्याचे तुकडे घातले तर जरा बरं लागतं तावायला. आणि मग ते तुमचा पाक तयार झाला की मग त्याच्यात तुम्ही ज्या पोळी बाहेर काढलेल्या आहेत त्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि परत आपल्या चमच्याने छान पाण्याचा हे जरा पण हे लावायचा नाही, छान त्या पोळी मऊ आणि सुंदर लागतात. आपलाच मुरुंबा तयार. ओके, थँक्यू.
0: थँक्यू. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अशा पाककृती जेव्हा आपण आपल्या मोठ्या व्यक्तींकडनं घरातल्या ऐकत असतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला नक्की करून बघाव्याशा वाटतात. पुढचा कॉल येतोय. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार. रसिका हो, लोणची चटण्यांकडे नुसतं पाहिलंच ना तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यामुळे जेवणाची किंवा खाण्याची इच्छा वाढते. पण लोणची चटण्या आणि मुरंबे यांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं प्रमाण देखील मर्यादित असायला हवं. आणि हे पदार्थ जास्त प्रमाणात जर खाल्ले तर त्यातलं अतिरिक्त मीठ आणि तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपला पुढचा कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: हॅलो.
0: बोला. हॅलो बोला.
2: हॅलो.
0: हा बोला, तुमचा आवाज येतोय.
2: नमस्कार. मी आता आपल्याला वाचतो म्हणजे कोवळ्या बांबूचं लोणच्याची रेसिपी सांगतो.
0: कमाल कमाल, सांगा.
2: आता पावसाच्या सीझनला कोवळे बांबू बाजारात येतात. त्या कोवळ्या बांबू याचे चीर करायचे असे. त्याच्यात आलं घालायचं, मिरची घालायची आणि त्याचं आम्ही लोणचं बनवतो. त्याची रेसिपी अशी आहे की राई डाळ, लिंबाचा रस आणि हिंग तो सगळं लावायचं. त्या वाचतळ आम्ही त्याला वाचतळ म्हणतो.
0: बर.
2: आणि त्या सगळ्या मिश्रणाला लावून ठेवायचं आणि त्याच्यात मीठ घालायचं थोडस. आणि नंतर तेल थंड झालं की मग घालायचं त्याच्यावर. ही आमच्या सोमवारची क्षत्रिय समाज म्हणजे वाढवल
0: बरं
2: त्यांची पावसाळ्या

0: करण्यासाठी बनवण्यात येणारी एक स्पेशल लोणच्याची रेसिपी आहे.
1: कमालच आहे. आणि मला बांबूचे आपल्या शरीरासाठी फायदे पण होत असतील. धन्यवाद धन्यवाद स्मिताताई. पुढचा कॉल घेऊया.

0: हेलो हेलो, नमस्कार। तर मला असं वाटतं होते हो, आपण ही जी लोणची मुरंब्यांची कृती सांगतोय, एकमेकांना शेअर करतोय, तर लोणच्यामध्ये मला असं वाटतं की हिंग, हळद, तेल, लिंबाचा रस, मीठ, गुळाची पावडर म्हणा किंवा लोणच्याचा मसाला, मेथी, या सगळ्या खूपच शरीराला फायदेशीर गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक लोणच्यासाठी वापरल्या जातात। पुढला कॉल घेऊया। हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार।
1: हॅलो,
0: हा नमस्कार।
1: हॅलो,
0: हा नमस्कार।
1: आवाज येतोय
0: आवाज येतोय।
1: हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो।
0: नमस्कार।
1: हा, मला असं म्हणायचं की मधुमेह आणि ब्लड प्रेशर असणाऱ्यांना लोणची खाण्यावर बंदी असते, लोणची किंवा खारट पदार्थ जे खाऊ शकतील अशा अशा पद्धतीची एखादी रेसिपी सांगा ना, कमी याच्यात कमी प्रमाणात खाऊन पण त्याचा आस्वाद घेऊ शकतील अशा प्रकारचे कुठलं लोणचे किंवा कुठलं आहे का मुरंबा वगैरे असा।
0: नक्कीच। थँक्यू। मुळात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेही लोकांनी लोणची मुरांबे त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच खाव्याशा वाटतात, पण कसं असतं ना, थोडासा आडवा हात न मारता थोडासा कंट्रोल करता, कारण मुरांब्या ज्या मुरांब्यांमध्ये साखर आहे ना त्या गोष्टी टाळाव्यात। गुळ घातलेली एखादी गोष्ट, कमी तेलाची गोष्ट, ह्या सगळ्या कोलेस्ट्रॉल आणि मधुमेही लोकांना या सगळ्या गोष्टी अगदी अगदी म्हणजे एक चिमूटभर जसं आपण मीठ घालतो एखाद्या पदार्थात त्याप्रमाणेच फार कमी या गोष्टी ताटात वाढून घेतल्या पाहिजेत। आणि रोज तर खाऊच नये, खायची इच्छा झाली तरी पण रोज खाऊ नये, आपणच आपलं वेळापत्रक ठरवावं असं मला वाटतंय। आणि या सग मधुमेही लोकांसाठी सुद्धा मला असं वाटतंय की आलं किंवा आवळा किंवा अशा ज्या अशी जी लोणची किंवा असे जे आहेत, किंवा मला असं वाटतं की आहारामध्ये त्यांनी आलं आवळा या सगळ्या याच्या फोडी करून खाव्यात, किंवा अगदी मेथीच्या दाण्यांवर कमी तेलातली फोडणी असावी, हिंगाची आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी असावी आणि अगदी कमी तेल किंवा पोषक तेल म्हणा किंवा आजकाल ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेलही वापरलं जातं। तर अशा सगळ्या युक्त्या करून आपण असे पदार्थ बनवले पाहिजेत आणि आपणच खरं तर आपल्या शरीरावर थोडेसे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयोग केले पाहिजेत की आपण काय खाल्लं तर आपल्याला काय होऊ शकतं, काय खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटी होते, काय खाल्लं की आपल्याला पचत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आपापल्या प्रकृतीनुसार करावा असं मला वाटतं। पुढचा कॉल घेऊया। हॅलो, नमस्कार। हॅलो,
2: हॅलो,
0: हा नमस्कार।
2: नमस्कार मॅडम।
0: नमस्कार।
2: एका विषय खूप छान आहे, खूप मस्त आहे, मला पाककृती खूप आवडते त्याच्यामुळे, आणि मी वनिता मंडळची।
0: आपला कॉल कट झालेला आहे ताई, पुन्हा आपण ट्राय करू शकता, आपण पुन्हा प्रयत्न करा। लोणच्यांच्या पाककृतीमध्ये आजकाल बरेच ऑप्शन्स म्हणजे बऱ्याच प्रकारची लोणची आलेली आहेत, म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं म्हणा किंवा गोड आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, हे पारंपरिक आहेच। पुढचा कॉल आपण घेऊया। हॅलो,
2: हॅलो, मग अशी कॉल कट झाला। मग मला आजचा विषय खूप छान आहे, मस्त आहे, मला पाककलेची खूप आवड आहे आणि मी वनिता मंडळची पण फॅन आहे आकाशवाणी।

0: तुमची फॅन आहे, मी गुड लिस्नर आहे त्याची.
1: आपण कुठं बोलताय?
0: सब्जेक्ट छान आहे. तर आज मी लोणच्याच सांगते की लोणचं बनवताना एक ते प्रमाण असतं. एक वाटी मोहरीची डाळ असली तर त्याच्या कमी प्रमाणात मिरची पावडर घ्यायची आणि त्याच्या कमी गुळ घ्यायचा. असं प्रमाण असलं की तो मसाला एकदम छान उत्तमरित्या बनला जातो. अजून आणि मुरांब्याचं सुद्धा जितका कैरीचा केस असेल त्याचा पाऊनपट साखर किंवा गुळ घालायचा. आणि जर आपल्याला त्याचा छुंदा बनवायचा असेल तर मिरची पावडर आणि मीठ टाकून असं डावी बाजू आपली उत्तम दिसावी म्हणून आणि चवीलाही छान लागावी म्हणून खावं.
1: छान छान. तुम्ही अजूनही पाककृती सांगू शकता? आताच एका सरांनी म्हटल्याप्रमाणे मधुमेहींसाठी, तर मला असं वाटतं मेथांबा हाही प्रकार तुम्ही सांगू शकता की म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून, बरोबर ना?
0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो.
1: हा बोला.
0: हा मॅडम. हा मॅडम. हा तर मग म्हणजे अशी ही माझी

0: गूळ आणि मिरची दळणे वापरून, बरोबर ना?
1: हॅलो
0: हॅलो
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा मॅडम. हा मॅडम. हा तर मग म्हणजे अशी ही माझी रेसिपी आहे. मुरांबा आणि त्याची किंवाही बनवू शकतो आपण त्याचा गोड हवं असेल तर. आणि मिरची पावडर टाकली तर त्याचा छुंदाही तयार होतो. अशी ही ताटामधली ही डावी बाजू पण उत्तम होते, चवीलाही छान लागते, आपल्याला रुची देते आणि पचनही सुलभ होतं. थँक्यू.
0: धन्यवाद धन्यवाद ताई, धन्यवाद. ही जी डावी बाजू ताटातली आहे जा ताईंनी सांगितली, ती लोणचं, चटणी, कोशिंबीर, या लिंबू, मीठ हे सगळं जे आपण डाव्या बाजूत देतो, तर या लोणच्यांमध्ये निळी लोणची म्हणजे मिरचीचं लोणचं, लिंबाचं, कैरीचं, गोड आंब्याचं लोणचं हे सगळं तर पारंपरिक आहेतच. मेथांबा आहे, मेथांबा म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गूळ आणि मेथी दाणे वापरून केलेला मेथांबा. हिवाळ्यात ओली हळद पुष्कळ प्रमाणात येते, तर ओल्या हळदीचं लोणचं आवर्जून खावं, ओल्या हळदीचं खावं. त्यानंतर गाजर मुळ्याचं लोणचं सुद्धा, म्हणजे गाजर मुळे असे उभे कापून घेतले आणि त्यामध्ये आलंही उभं कापून घेतलं, मिरचीचे तुकडेही उभे केले आणि त्यात मोहरी, तिखट, मीठ आणि तेल आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि लोणच्याचा मसाला, तर या सगळ्याच्या प्रमाणाप्रमाणे कुठलंही लोणचं आपण करू शकतो. फक्त आपल्या आई आजीने आपल्याला सांगितलेलं प्रमाण जर आपण वापरलं तर लोणचं फार सुंदर होऊ शकतं. खरं तर निगुतीने करण्याची ही गोष्ट आहे. दिवाळीचा फराळ जसा निगुतीने केला जातो तसंच लोणचं, मुरांबे, चटणी किंवा तुमची वाळवणं ही सगळी आता जवळच पावसाळा येऊ घातला आहे आणि त्याआधी सर्वांची तयारी झाली असेल, वाळवण झालं असेल, लोणचं घातलं असेल, वर्षभराचं मसाले केले असतील. या पुढील कॉल येतोय. नमस्कार नमस्कार. हॅलो नमस्कार. हां नमस्कार.
2: हॅलो.
0: हां नमस्कार.
2: हॅलो
0: बोला. नमस्कार.
2: नमस्कार.
0: हा नमस्कार.
2: मी सीता वरकरच बोलते. मी पिकलेल्या चिकूचं लोणचं बनवते.
0: पिकलेल्या चिकूचं लोणचं. वा.
2: हा चिकूचे पिकलेल्या चिकूचे साल काढायचं आणि त्याचे चिप्स करायचे आणि नंतर ते लिंबाचा रस घ्यायचं. म्हणजे एक वाटी चिकूचा पोळी असल्या तर अर्धी वाटी लिंबाचा रस आणि 50 ग्रॅम गुळ घ्यायचं आणि त्या गुळात लिंबाचा रस घालून थोडस शिजवायचं. म्हणजे 5 सारखा करायचा. त्याच्यात आल्याचे तुकडे, आरकांचे तुकडे, थोडी दालचिनी पूड घालायची, थोडी मिरची पावडर घालायची आणि थोडं थंड झालं की मग त्याच्यात तिकडे चिकूच्या त्या फोडी घालायच्या आणि असं बनवायचं ते चिकूचं लोण. आणि दुसरं माईन मुळा आणि ओढ आलेली मेथी आणि कारलं हे मधुमेहींसाठी
0: बोलतो.
2: तर हे तिनही समप्रमाणात घ्यायचे. मेथीला मोड आणायचे आणि थोडस वाळवायचे, म्हणजे पाण्याचा भाग राहिला नाही पाहिजे. आणि कारलं पण तसंच थोडस कापून उन्हात सुकवायचे आणि माईन मुळा कापून हळद आणि मिठात 1 दिवस घालून ठेवून द्यायचा. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. त्याच्यात शिंग, हळद आणि मोहरी घालायची आणि थंड करून नेहमीप्रमाणे आपण तेल घालून लोणचं तयार करायचं. म्हणजे ते मधुमेहींसाठी ते खूप चांगलं आहे. आता कोणीतरी मधुमेहींसाठी लोणच्याची रेसिपी मागितली म्हणून मी ही रेसिपी देत आहे. धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. खरं तर ताईंनी आता खूपच छान रेसिपी सांगितली. माईन मुळा, कारलं आणि मेथी मेथी मेथी दाणे आपण भिजवून मोड आलेले मेथी दाणे यांचंही नुसतं लोणचं बनवू शकतो, नुसत्या कारल्याचंही बनवू शकतो, माईन मुळा आणि गाजर यांचंही बनवू शकतो. मधुमेहीसाठी खास असं कारल्याचं लोणचंही आपण बनवू शकतो. म्हणजे लोणच्याचा मसाला घालून स्वाद लोणच्याचा, पण त्यामध्ये कारलं किंवा मेथी, मेथीचे दाणे ज्याला मोड आणलेत असे. फणसाच्या आठळ्यांचं पण लोणचं बनवलं जातं. ओली हळद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मिश

0: भाज्यांचं लोणचं बनवलं जातं, करवंदांचं. त्यानंतर मला असं वाटतं की आपण जितके प्रकार करू, एखादी स्त्री जितके प्रकार घरी बनवेल तितके कमीच आहेत. बाजारात पांढरी कारली पण येतात, तर ही पांढरी, एखादं पांढरं कारलं घेऊन त्याच्यामध्ये एक मोठं पांढरं कारलं आणि एक दीड टेबल स्पून लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस, गुळ पावडर आणि हिंग घेऊन ही कारली उभी कापून चांगली धुऊन मीठ लावून एक दिवस ठेवून द्यायची त्या पाण्यातच, मिठाच्या पाण्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पिळून, आणि मग कारली, मीठ, लोणचा मसाला, गुळ पावडर, तिखट घालून ही परतू यायची. आणि त्यानंतर कारल्याचं सुंदरसं असं लोणचं जे मधुमेही खाऊ शकतात. तर जी जी मधुमेही ज्या ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्या भाज्या चं लोणचं आपण बनवू शकतो, इन्स्टंट बनवू शकतो. खरं तर काही भाज्यांमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे असं पाण्याचं प्रमाण कमी करून म्हणजे त्यांना थोडंसं वाळवून किंवा मिठाच्या पाण्यातनं काढून एक दिवसभर ठेवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. किंवा इन्स्टंट लोणचं आपण बनवू शकतो, जेणेकरून तेव्हाच्या तेव्हा ते खाल्लं जाईल. पुढचा कॉल घेऊया आपण. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो. हॅलो. तर अशा ह्या लोणच्यांच्या विविध पाककृती, म्हणजे या लोणच्यांच्या प्रकारांमध्ये खजुराचं गोड लोणचंही केलं जातं, कैरी आणि मखाणा या दोन वस्तूंचा वापर करूनही छान लोणचं केलं जातं. आवळ्याचं थोक्कू हा प्रकारही मी कुठे ऐकलेला आहे. त्यानंतर कैरी आणि कांद्याचं लोणचंही केलं जातं. हॅलो.
1: हॅलो.
0: हां नमस्कार, बोला.
1: हा मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. परत लिंबू असतात लिंबू, ती लिंबूचे चार कोडी करायच्या आणि त्या कुकरमध्ये विदाउट पाणी काही न घालता चार चिट्या, तीन चिट्या अशा शिकाडायच्या. ते लिंबू छान मऊ होतील. त्याला बिया, त्यातल्या आतल्या बिया काढायच्या सगळ्या आणि मिक्सरला लावायच्या. म्हणजे ते आपला जेली डिप होईल मिक्सरला घालून, मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये गूळ, तर आपण आपला कमी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे म्हटल्यानंतर गूळ, मिरची पावडर, मेथी पावडर, हळद पावडर हे घालून ते आटू, म्हणजे पाक करायचा. तो पाक सुद्धा ना फार घट्ट नाही ना, ते चिकी होऊन जाईल त्याची. तर जर आटलं ना हे म्हणजे विरगळलं ते गूळ, की त्याच्यात त्या लिंबाच्या पोरी आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आणि त्या सुद्धा फिरवायच्या. त्या पण जास्त फिरल्या ना का तुमच्या फोडींची कव, आपला लिंबूची जी सालं असतात ती पण कडक होतात. म्हणून लगेच ते झालं त्याच्यात एक दिवस झालं की तुमचं तयार. त्या मेथी पावडर जास्त, मिरची पावडर आणि गूळ, गूळ कमी घालायचा आणि हे मीठ लोणचं मस्त पैकी. म्हणजे तात्पुरतं असं तुमचं वर्षभर नाही राहणार हे, थोडंसं आपल्या बरणीमध्ये बरं तात्पुरतं तोंडी लावायला छान लागतं हे लोणचं तयार आपलं लोणचं. ओके, थँक्यू.
0: धन्यवाद धन्यवाद. तर आता मी म्हणत होते त्याप्रमाणे खजुराचं गोड लोण मधुमेहींना चालणार नाही, पण मखाणा खाल्ला गेला पाहिजे. तर मखाण्याचं लोणचं नक्की करून बघा. त्यानंतर मुळ्याचं लोणचं वातहारक असतं. त्यानंतर मोड आलेल्या मेथी दाण्यांचं लोणही नक्की करावं. लसणाचं लोणचं म्हणजे लसूण घालून तेही अप्रतिम लागतं, नक्की करा. भाज्यांचंही लोणचं केलं जातं, पण मला असं वाटतं भाज्यांची लोणची तुम्ही इन्स्टंटच करावीत, कारण टिकण्याच्या दृष्टीने ती थोडीशी टिकत नाही. त्यामुळे भाज्यांची लोण तेव्हाच्या तेव्हा करून तेव्हाच्या तेव्हा एक 5-6 दिवसात संपवली पाहिजेत. काही जण द्राक्षाचं आंबट गोड लोणचं करतात, काही जण पेरूचं लोणचं देखील करतात. त्यामुळे अशी वेगवेगळी लोणची आपण घरातल्या घरात करून बघायला काहीच हरकत नाही. पुढचा कॉल घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. नमस्कार, लीलाधर चोपडे बोलतोय कारंजा घरगेवरनं.
0: नमस्कार, बोला.
2: कवटाच्या लोणच्या बद्दल बोलणार आहे. कवटाचं जे लोणचं आहे ते कच्चं आणि पिकलं या दोन्ही कवटाचं करता येतं आणि रेसिपी मी सांगत बसणार नाही, रेसिपी सर्वांना माहिती आहे कारण त्याचा घर काढून बाकी. पण हे पित्त प्रकृतीचे जे लोक असतात आमच्या आयुर्वेदामध्ये, हे जे आंबट खाऊ शकत नाही पण यांना

0: मात्र या तिथं प्रकृती पण बाधत नाही. म्हणजे आयुर्वेदामधला एक कवट असा आहे की ते कुणाही व्यक्ती आंबट ते लोणचं खाऊ शकतं. तर आता ते कवटाचं लोणचं कच्चंही कवटाचं करता येतं आणि पिकलंही कवटाचं उत्तम लोणचं लागतं. थँक्यू.
1: कमाल कमाल. आता सरांनी खूपच छान रेसिपी सांगितली कवठाच्या लोणच्याची. म्हणजे आतापर्यंत आपण कवठाबद्दल बोलणे एक थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं फळ आहे. खूपच सुंदर फळ आहे. म्हणजे मला असं आठवतं आहे की लहानपणी गावी हे फळ आवर्जून खाल्लं जायचं. फोडून त्यात गूळ घालून ते फळ ते चमच्याने ते खाल्लं जायचं आणि फार कमाल लागतं कवठ. तर प्रत्येकाने लहान मुलांनी पण आता कवठ खावं मला वाटतं. जिथे तुम्हाला बाजारात कवठ दिसेल ना पटकन घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांना देखील द्या. कारण पचनशक्तीसाठी कवठ चांगलं असतं. तर मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे लसूणचं लोणचं देखील पेरूचं लोणचं आपण करू शकता. पुढला कॉल घेऊया. नमस्कार. हॅलो. तर अशा लोणच्यांच्या प्रकारामध्ये काही शाही लोणची देखील असतात ज्यामध्ये काजू बदाम मनुके अक्रोड पिस्ता मगज बिया बडीशेप आणि लोणच्याचा मसाला घालून मीठ राई हिंग ही आपली नेहमीचीच पाककृती लोणच्याची ही आपण करू शकतो. पण शाही लोणचं बनवू शकतो. काजू बदाम मनुके अक्रोड पिस्ता मगज बिया आणि बडीशेप हे सगळं घालून आपलं शाही लोणचं होऊ शकतं. हॅलो.
2: हॅलो. मी बोरिवलीहून सुनंदा देशपांडे बोलते.
1: बोला.
2: हा, मी काकडीच्या लोणच्याची रेसिपी सांगते. माझ्या आईने मला शिकवलेलं. कोकणाचा मोठी काकडी मिळते त्याला तवसा म्हणतात. हा, ती जास्त करून पावसाळ्यातच मिळते. काकडी सोलायची, त्याचे तुकडे करून बिया काढून टाकायच्या व ती भिजीच्या भाजीसारखी चिरायची.
1: बर.
2: त्यात मीठ व लाल मोहरीचे मोहरीचा कूट त्या मोहरी फेसून घालायची. त्यातली तर जास्त चांगलं. आपल्या अंदाजाप्रमाणे सर्व छान ढवळून त्यात तेलाची फोडणी मोहरी मेथी हिंग हळद घालून करायची व ही फोडणी थंड झाल्यावरच घालायची.
1: बर.
2: सर्व एकत्र ढवळून बरणीत भरून ठेवायचं. झालं एवढंच लोणच्याचं रेसिपी. हे लोणचं मोहरी चढून नाकात जातं. तीन चार दिवस ठेवता येतं. जास्त दिवस ठेवलं तर मग फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. आणि ते एकदम नाक मोहरी चढून नाकात जातं म्हणून वाढताना जरा दही घालून वाढायचं. खूप चविष्ट आणि वेगळं लोणचं लागतं. म्हणजे मध्ये मगाशी त्यांनी सांगितलं ना ह्याच्यासाठी डायबिटीस किंवा बीपीवाल्यांसाठी तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नसतं आणि मेथी चांगली फेसून घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि अगदी वेगळं लोणचं आहे. म्हणून मी सांगितलं ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली आहे. म्हणून मी ती सांगितली. माझी आई खूप छान करायची हे लोणचं. धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद. खरोखर एक वेगळी रेसिपी सांगितली तवशाची. म्हणजे काकडी जी मिळते आपली आता पावसाळ्यात तर ते तवशाचं लोणचं खूपच छान आहे. पुढला कॉल घेऊया. हॅलो. हॅलो.
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
3: हॅलो.
1: हा नमस्कार. बोला. ऐकूया. बोला.
3: हा मी यवतमाळ जिल्ह्यातून अगदी छोटस गाव आहे माझं. हा वडगाव जंगल. हा तिथनं बोलत आहो मी.
1: बोला.
3: मला असं विचारायचं आहे तुम्हाला का आपण आंब्याचं लोणचं असं घरी बनवतो आणि विकतच पण आपण बाजारात घेतो. तपासून ते दुकानातलं जर घेतलं आपण तर महागड भेटेल म्हणजे स्वस्त मिळते. हा आणि घरी जर बघलं तर महागात पडते.
1: बर.
3: हा तर हे तफावत कशी का बा त्यांना कसं का पुरवतात बा स्वस्त विकाना.
1: नाही तुमचा विषय चांगला आहे पण कसं
3: मॅडम महागाईच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्वाचा.
1: कसं आहे एखादा कुठलाही पदार्थ घरच्या गृहिणीने मन लावून केलेला असेल तो आपल्याला खायलाही चांगला असतो आणि पचनालाही चांगला असतो.

0: तफावत पाहता, तफावत बघायला गेलं तर क्वालिटी पण असते, मालाची क्वालिटी असते, आपला कैरी आंबा काय प्रकारचा असतो, बाहेरच्या लोणच्यांमध्ये एकाच प्रकारचा आंबा किंवा एकाच प्रकारचा कैरी वापरली कदाचित नसते किंवा दुय्यम प्रतीची असू शकते. किंवा दुसरी अशी गोष्ट, दुसरी बाजू अशी होते की त्यांना खूप प्रमाणात ही लोणची करायची असतात, त्यामुळे सुद्धा तो दर कमी असेल. आणि आपण आपल्याला मोजकच करायचं असतं, वर्षभर साठेल इतकंच करायचं असतं. पण शेवटी हा महत्वाचा प्रश्न असतोच की म्हणजे तो आपण स्वतःच आपल्या मनाला समजावू शकतो की आपण जे घरी बनवतो तेच उत्तम असतं, आपल्याकडची तेलाची क्वालिटी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढील.
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: राजू गुजर बोलतो, राजूच्या आवाज
0: बोला.
1: राजूच्या आवाज गरुनाथ मंदिर अजिबात सिंगर. आपण हे सर्व लोकांची वगैरे, पण ती त्यांच्याकडे फ्रीज नसेल, त्यांनी ती किती काळ ठेवून लवकर खावी जेणेकरून त्याची मग नंतर टेस्ट करत नाही आणि मग वयोवृद्ध यांना ती पचनात अवघड जाते.
0: मुळातच लोणची हा प्रकार हा साठवणीतला प्रकार आहे. लोणचं पापड हे सगळे आपण मुद्दाम सुट्टीत करतो आणि साठवणुकीसाठी करतो, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आणि तेलाची योग्य फोडणी ही लोणच्याला व्यवस्थित दिलेली असेल आणि आपण तेलात योग्य प्रमाणात लोणचं मुरेपर्यंत तेल घातलेलं असेल तर अशी लोणची खरं तर फ्रीजमध्ये ठेवावी लागत नाहीत. कारण वर्षानुवर्षे आपण कधीच याआधी कधी आपण फ्रीज वापरले नव्हते आणि योग्य तेलाच्या प्रमाणात ती लोणची, म्हणून त्याला म्हणतात की लोणचं घालणं म्हणजे ती योग्य तऱ्हेने बनवून पाण्याचा वगैरे हात लागू न देता योग्य तऱ्हेने फोडणी देऊन त्यात पाण्याचा अंश त्यातला काढून आणि सतत तेल टाकत राहून आपण त्याला छान, त्या लोणच्याला आपण वर्षभर टिकवू शकतो, पुरवू शकतो. त्याच्यामुळे करतानाच ही थोडीशी काळजी घेतली तर लोणचं छान टिकतं, फ्रीजची गरज लागत नाही खरं तर. आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकघरातल्या, की दही घालणं म्हणा, तूप लावणं म्हणा, किंवा या सगळ्या काही गोष्टी असतात पारंपरिक, त्या अगदी निगुतीने करण्याच्या गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवून आई आई आजीने सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर अशा गोष्टी छान टिकतात. तर श्रोते हो, आजच्या या लोणची मुरंब्यांच्या पाककृती आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि ज्ञानात सगळ्यांच्याच भर पडली असेल, इतके छान छान लोणची मुरंबे आज आपल्याला सांगता आले. यासोबतच जाताना मला असं सांगावं असं वाटतं की या लोणची मुरंब्यांच्या पाककृतीमध्ये आणखी काही लोणची, म्हणजे जे मासे खाऊ असतात किंवा नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात, त्यांच्याकडे माशांचं लोणचंही केलं जातं, कोळंबीचं लोणचं केलं जातं. आजकाल पापलेट किंवा असे काही मासे आणले, सुरमई आणली, किंवा सुकवलेले बोंबील असतील तर यांचीही लोणची केली जात. अगदी इतर लोणची आपण जशी खातो त्याचप्रमाणे ही लोणची केली जातात. फक्त माशांची लोणची जास्त टिकत नाही, ती तेव्हाच्या तेव्हा खाल्ली जातात. आणि ज्यांना खरोखर रोजच्या जेवणामध्ये असं काहीतरी लागतं त्यांच्यासाठी ही माशांची लोणची केली जातात. तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी घेऊन त्यात मेथी दाणे, लसणाच्या पाकळ्या, हळद, लोणच्याचा मसाला, लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्या नेहमीच्या पद्धतीने घालूनही कोळंबीचं लोणचं छान होऊ शकतं. श्रोते हो, आज इतक्या सुंदर सुंदर पाककृती तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि छान छान पाककृती कळल्या. एका ताईंनी आपल्याला माईन मुळ्याचं लोणचं सांगितलं, त्यानंतर बांबूचं लोणचं देखील आज आपल्याला कळलं. एका सरांनी कवठाचं लोणचं, पित्त प्रकृती ज्यांची असते त्यांच्यासाठी कवठाचं लोणचं सांगितलं. आणि आपले पारंपरिक लिंबू म्हणा किंवा कैरी, आंबा किंवा ओल्या हळदीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, मिश्र भाज्यांचं लोणचं, करवंदांचं लोणचं, ही तर ही निरनिराळी लोणची आपण आज पाहिली. आणि ज्यांनी अजूनही ही लोणची केली नसतील त्यांनी लवकरात लवकर करा, म्हणजे सगळा पावसाळा त्यांच्यासाठी

सुखावह होऊन जाईल. आणि जेवणात डाव्या बाजूत हे जेव्हा लोणचं वाढलं जातं तेव्हा प्रमाणात ते लोणचं खा. आणि रसिक हो, याचबरोबर आजच्या या डायल इन कार्यक्रमात खूप छान छान पाककृती आपण एकमेकांसोबत वाटून घेतल्या. आणि पूर्वी काय अजूनही काही घरात घरी केलेला पदार्थ शेजारी पाजारी आवर्जून दिला जातो. प्रेमाची सद्भावना यामुळे वाढीस लागते. आणि असेच प्रेम तुम्हा रसिक श्रोत्यांनी देत रहा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति।
1: मुंबई केंद्राहून प्रसारित वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केला। दुपारचे 1 वाजले आहेत। आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: का हाथी, मुन्ने का हाथी, मुन्ने का हाथी, सीधा दिल्ली जाऊंगा तेरी दुल्हनिया लाऊंगा। मोर भी आया, कौवा भी आया, चूहा भी आया, बंदर भी आया, चुन चुन करती आई चिड़िया, चुन चुन करती आई चिड़िया, दाल का दाना लाई चिड़िया। मोर भी आया, कौवा भी आया, चूहा भी आया, बंदर भी आया, चुन चुन करती आई चिड़िया।
1: चुन चुन करती आई चिड़िया, ये गीत तो बड़ा सुंदर सा है जो हम सुन रहे थे। ये फिल्म अब दिल्ली दूर नहीं से है, हसरत जयपुरी के बोल हैं, दत्तराम का संगीत है, और हमने पूछा था कि आवाज किस गायक की है, तो आप सबने बिल्कुल सही उत्तर दिया, मोहम्मद रफी की आवाज है। और ये प्यारा सा गीत हम सुन रहे हैं, इस गीत के साथ एक शिक्षा तो मिलती है कि ये छोटे छोटे जीव हैं और हम इतने बड़े बड़े मनुष्य, छोटे जीवों को बचाने के लिए हम क्या कर सकते हैं, उस पर विचार करते हैं और उन जीवों को बचाते हैं।
2: अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण। वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन। नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल। एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय। आणि कॉंगोमध्ये महिनाभरात इबोलामुळे 100 जास्त मृत्युमुखी। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 आजच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे। गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं। गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं। परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले। जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं, असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली। ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे। ब्राझील, इंडोनेशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत। 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ देखील परिषदेत सहभागी झाले आहेत। आज

दिवसभरात अनेक सत्र होणार असून अन्न सुरक्षा, कृषी नवोन्मेष, वातावरण अनुकूल शेती, कृषी व्यापार आणि छोट्या शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयांवर यावेळी चर्चा होईल. 12 जून रोजी सर्व 21 देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक होणार आहे. अन्न सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय असेल तर 13 जूनला ब्रिक्स देशांची मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी वड्रा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा CBSEचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे CBSE शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक CBSEनं जारी केलं आहे. यात 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतन्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कॉंगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगयो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी कॉंगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहे. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तान केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला.

या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन जिल्ह्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 मुळे देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक 1-to-many विक्री पद्धत बदलून 2-to-many अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त

0: आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक वन टू मेनी विक्री पद्धत बदलून मेनी टू मेनी अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि काँगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्यूमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. गेल्या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीसाठी जिल्ह्यात नो व्हेकल डेचं आयोजन. भुसावळ शहरातल्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश. आणि जिल्ह्यातल्या 112 आदिवासी गावांची विविध विकास योजनांसाठी निवड. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: मे महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या, विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी जेणेकरून ते देश उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतील असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थान पुरता मर्यादित राहिला नाही तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त

विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. कॉंगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी कॉंगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल.
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू

0: शिवणीच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असाच आपला कवी मित्र कौस्तुभ गोसावी आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही तो आपल्यासाठी सादर करणार आहे. चला तर मग त्याच्या कवितांच्या मैफिलीचा आस्वाद घेऊया. वेलकम टू अवर शो कौस्तुभ.
1: नमस्कार मैत्रिणी.

0: कविता हा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच कविता ऐकायला फार आवडतात, म्हणजे अगदी लिहिता सगळ्यांना नाही आल्या तरी आपण कोणी लिहिली असेल आणि ती कविता आपल्याला भावली तर आपण खूप मनापासून दाद देत असतो, बरोबर. मग अशा कविता लिहिणं किंवा लिहावंस केव्हापासून वाटलं तुला?
1: आत्ता तू जसं बोललीस की कविता कधीपासून लिहाव्याशा वाटलं किंवा कधीपासून लिहिल्या गेल्या, अर्थात याची सुरुवात फार वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे जवळपास मी 12वीमध्ये होतो तेव्हा आणि त्याच्या आधीची म्हणजे 11वी, हा सगळा एक जो एक कालावधी होता, इथनं झालेला प्रवास आज लागायत हा सगळा सुरू आहे. आणि कविता हा कोणत्याही व्यक्तीला एक त्याच्या आयुष्यातला एक भाग जो त्याच्या साहित्याशी जोडलेला आहे, अर्थात जो त्याच्या भावनेशी जोडलेला आहे, आणि अशी कुठलीही नाळ जी व्यक्तीच्या साहित्याशी जोडलेली असते, अर्थात मग ती कविता असेल, कथा असेल, सगळे जे काही पैलू आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये जे येतात, ज्या गोष्टी घडतात, या प्रत्येक गोष्टीमध्ये भावना असते आणि भावनेतनं कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा समाजगटात वाढलेला असतो आणि ज्या समाजगटात तो वाढतो त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. मला असं वाटतं कविता ही सुद्धा त्यातलंच एक द्योतक किंवा त्याचंच एक प्रतीक आहे जे त्या समाजाचं, त्या व्यक्तीचं, भावनेचं वर्णन करते.
0: खरंय खरंय खरंय. मग आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: होय, अर्थात आता पावसाची सुरुवात येऊ घातली आणि काही दिवसांतच पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवली आहे. तर पाऊस हा नेमका काय आहे, कसा आहे, पावसाची नेमकी संकल्पना कोणती, आणि मी आणि लेखणी या दोघांमधलं उत्तर काय असेल, तर ते पाऊस.
0: अच्छा.
1: आणि त्याच आशयावरची ही पहिली कविता सगळ्या श्रोत्यांसाठी, ती म्हणजे पाऊस कोणाला म्हणावं प्रश्नचिन्ह. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. मी म्हटलं बरसणाऱ्या मेघाला, धरणीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाला, नभांगणात दाटणाऱ्या घनावळीला, विजेच्या वेगवान कोसळण्याला, मातीतून निघणाऱ्या मृदगंधाला, गतकाळातल्या प्रीतीला, आणि पावसाच्या अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या नदीमायेला. इतक्यात खिशाला असलेली लेखणी उद्गारते पाऊस त्याला म्हणावं जो अश्रू लपविण्यासाठी पावसात नाहतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंनी न्हाऊन निघाल्यानंतर ढगांसारखा गडगडतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंना कोरडे करून विजेसारखा कडकडतो. पाऊस त्याला म्हणावं जो वाळल्या अश्रूंचा सोबती म्हणून हाती विजा घेऊन धावतो.
0: वा वा.
1: पाऊस त्याला म्हणावं जो स्वतःला ढग म्हणून माणूस वनात बरसतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो.
0: आहा हा हा, कमाल. म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला, म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तो किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलंयस. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी ह्या खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशा वेळी जर पाऊस पडत असेल तर माहित नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. असा गणिक पावसाची बदलती व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खर तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिली आहे त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून. आणि अशा निसर्गात आता पावसाळा तू म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसाळा छान

0: पावसाच्या सरी बरसत आहेत, छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे, बाहेरनं पावसाच्या सरी बरसत आहेत, घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनरम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहिती आहे की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिलीस, तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: येस नक्कीच. आत्ता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळा काही असतो आणि अर्थात निसर्ग निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं, कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचं जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळेपुरतं आहे, परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठी शाश्वत आहे आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जाणतो, असा हा देव. आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचा दान आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्गा. शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात या, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात या, अंबर आहे निळे तोवर गीत हळवे एक लिहून जा, फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान, फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान, सागरा मलीन झालास याची आम्हा थोडी यावी जाण,
0: वा वा,
1: धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग, धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग, धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा होईल भंग, अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा, अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा, हिरवी आहेस तोवर होईना माणसाला तू जगवत जा, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला.
0: वा कमाल कमाल, खरंच खूप सुंदर. आणि खरं आहे आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्या आहेत आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र येऊ भेटू आणि मग काहीतरी विचार करू असं करण्यापेक्षा लहान लहान पावलं आपण स्वतः पुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो आणि त्यांनी आपण आपलं जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
1: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा असेल आणि तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
0: खरंय खरंय खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ तू स्वतः आता कविता करतोस पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात वाचायला आवडतात?
1: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय आणि कोणतीही रचना उगीच येत नसते, त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आत्ता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे आणि 11वी मध्ये बासी मर्ढेकरांची कविता वाचली होती दवांत गेलीसा भल्या पहाटे आणि तेव्हा कुठेतरी तो एक प्रभाव किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली आणि त्याच एका भावनेतनं किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातनं ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलण्यासाठी भाग पाडतोय,
0: बोलतं करतोय
1: अगदी खरंय बोलतं करतोय. आणि त्यासाठीचा एका प्रियकराने संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही, संवेदनशील प्रियकराने एका

अबोल प्रियसीसाठी केलेला हा एक छोटे खाणी प्रयत्न, ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आलीस आहेस निघून अशी, तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली, एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, लाल गुलाब

0: वेल हिरवी पसरली, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला। पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघरशाल। पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघरशाल, गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल। काय म्हणतेस, इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस? अगं अतिशयोक्तीचं काय एवढं, आज थोडं ऐक सखी। रोजचं जगणं हे रोजचं झालंय, तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर। विचाराला थांग नसला तरी प्रेमाला भांग चढतेस ग, ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे। म्हणून इतकं आकुळू तिने सांगतोय, आज थोडं ऐक सखे। का गुरुसलीस अशी, काय झाले असे वाकुडे, भय परंतु नको कोणते, अन नको तर कोणते अन्य तुकडे। यमकांचे बघ अगं काव्य सांडले, बघ नाविन्याने तेही शृंगारले। काय म्हणतेस, शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला? मग हे सांगशील केव्हा, हा शृंगार हा विलास भग्न झाल्यावर? काळ्याभोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय घेऊन बसलीस तू? त्याच काळ्याभोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना। काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतीवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा? यमक नको तर तसं सांग, बाजूला सारती अलंकार रांग। तसाही मी साधा मनुष्य, म्हणून कसलाच मला नाही थांग। प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना ग ते, असो सगळंच पटवून देण्याची सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही। म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके, आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक।
1: वा वा, प्रेयसीला बोलतं करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस, क्या बात है, कमाल, मस्तच। नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते, आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर, कारण अगदी लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात, आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं। त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा, घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते, आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे। वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय आपल्यासाठी करतायत। म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही, आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपले सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात, आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते, आणि ह्या संपूर्ण कुटुंबात एक लखलखता तारा असतो, ती म्हणजे आपली आई। तेव्हा आई, या आईसाठी तू काही कविता केलीस का?
0: नक्कीच, म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे, खरं तर ते कधी मिटणारं नाहीये, आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरहकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतर आहे निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे शुद्ध आहे आणि तिकच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपल्या आईचं प्रेम। आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे, म्हणजे युगायुगांचे ऋण कोण असतील कोणाची असतील तर ते आपल्या आई प्रतीचे ऋण आहेत। आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई। घातलेली एक साथ तू

0: गाईलेले सप्तसूर तो घातलेली एक साध तो गाईलेले सप्तसूर तो वाजविला वाळा मी निर्मिलेला नाद तो
1: वा, वा।
0: कोरी असता पाटी माझी पेन्सिल माझी झालीस तू कोरी असता पाटी माझी पेन्सिल माझी झालीस तू पाटीवरचा शब्द माझा पण शब्दांवरची रेघ तू निजताना देव माझा मांडी तुझी मला दिलीस तू निजताना देह माझा मांडी तुझी मला दिलीस तू तुझ्या कुशीतल्या उभेमध्ये उमगलेला मल्हार तू तू भूतकाळ होऊन माझा वर्तमान मज दाविला तू तू भूतकाळ होऊन माझा वर्तमान मज दाविला तू तू भविष्य असलेस माझे तरी आजन माझी नांदी तू शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू मांडीवरी आज असली जीन्स तरी आमरणाचा उन्मेष तू
1: वा
0: तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू प्रेम करावे शतता तुझ्यावर अशी दुधावरची साय तू
1: कमाल
0: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाझर तू आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई
1: निशब्द खरच म्हणजे वा कमाल ह्या हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडला की या पुढे आणखी काय बोलू शकते मी कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीये कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या
0: आहेत आणि म्हणून शेवटची ओळ मी म्हटली की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी
1: खरंय खरंय खरंय नाही खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय इतक्या छान कविता हे तू सादर करतोयस पण आता घड्याळ खुणा होत आहे आणि थांबण्याची वेळ आलेली आहे तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील
0: येस येस तर शेवटची कविता जी सगळ्या श्रोत्यांसाठी आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली पाऊस बघितला पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमाची सांगता होणं कठीण आहे आणि त्याच आशयाची त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी कविता आपण जर ऐकली ही आता तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे हे इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा
1: बर
0: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो
1: नक्की
0: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ गाज ऐकता कृष्ण घणांची मातीलाही सुटला दरवळ मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला तुझ्या पटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली चंद्र निजला जरा म्हणून मला सुचू लागल्या प्रेम ओळी चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले चिंब ओल्या तुझ्या रूपाने मेघ सावळे बघ गही वरले

0: इतकं ताकदवान आहे की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा घरी भरले.
1: वा वा वा.
0: प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो आणि म्हणून हा शेर प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता रंग रूप गंध स्पर्शाचा पाऊस होतो साऱ्या वाटा.
1: क्या बात है.
0: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं. आणि म्हणून आशेर रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी. काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी.
1: वा वा वा. सुंदर अप्रतिम. म्हणजे या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं तरी तुझ्या काव्यसिद्धी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हावून निघालोय. नाही खरंच खूप सुंदर खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिल्या आहेस आणि त्या आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्यास. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार. आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता आणि एक सगळ्याचा एक काव्यात्मक आविष्कार या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण आहे की जेव्हा या हृदयाचे त्या हृदय पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवी आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतोष मिळते आणि फलित म्हणायला हवं.
1: खरंय खरंय खरंय. मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे यो आणि airmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मागील 12 वर्षात केलेली कामं ही विश्वास, विकास आणि जनकल्याण या आधारावर झालेली आहे असं मत नागपूर विधान परिषदेचे आमदार संजय भेंडे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं. ते म्हणाले,
1: गौरवशाली भारताच्या निर्मितीचा संकल्प पुढे नेण्याचा विचार आणि विकसित आत्मनिर्भर भारत अशा प्रकारचा विचार करून जी 12 वर्षात काम झाली आहे त्यात लोकसहभागाचा सुवर्ण अध्याय म्हणून लक्षात ठेवलं जाईल. एकंदर 12 वर्ष हे जनतेच्या कल्याण करता, जनतेचा विश्वास संपादन करण्याचा, जनतेचा विकास व्हावा या अर्थाने केलेला आहे आणि म्हणून 12 वर्षाचा हा गौरवशाली इतिहास हा भारताच्या निर्मितीचा संकल्प पुढे नेण्याकरता हा निश्चितपणे महत्वाचा ठरेल.
0: गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं मोदी म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी या राष्ट्रीय कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होते आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातील विभागांच्या पुनर्रचनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पुनर्रचनेमुळे सध्या असलेल्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या वाढून 45 होणार आहे. निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासह योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा बदल करण्यात आलाय. कृषी, सहकार, उद्योग, महसूल, शिक्षण, पर्यटन आदी विभागांचं विभाजन करून स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येणार आहे. नव्या विभागांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था उभारण्यात येईल. मात्र या प्रक्रियेत कोणतीही नवीन पदनिर्मिती करण्यात येणार नसून विद्यमान मंजूर आणि रिक्त पदांचं प्रमाणशीर वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य निर्णयांमध्ये राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता, विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम आणि नवीन विषय तुकडी आदी विषयांना अनुसरून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रस्तावित मुदतवाढ रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला देखील लागू राहणार आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 सुधारणा करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलंय. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचं आज बलिदान दिन असून देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जाते आहे. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर समाज सुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आदरांजली वाहिली आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज नागपुरात विविध सामाजिक संघटना तसंच नागपूर शहर आदिवासी युवक काँग्रेसच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी वक्त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्र सुरू करण्याचा

महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यावेळी उपस्थित होते. राज्यातील 36 जिल्ह्यात 39 केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 26 केंद्र कार्यान्वित झाली आहे. या केंद्रांमधून सीईटी परीक्षा, सीएपी प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना, अर्ज भरणं, कागदपत्र अपलोड करणं तसंच तांत्रिक अडचणींबाबत विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरच मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहाय्य मिळणार आहे. या विद्यार्थी सहायता केंद्रांची सेवा 10 जूनपासून सुरू होणार आहे. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसाठीच्या निधीत 20% कपात करण्यात आल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कार्यालय क्रमांक 2 समोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हातात वाट्या घेऊन भीक मांगो आंदोलन करत राज्य शासन आणि शिक्षण विभागाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हक्काच्या गणवेश निधीवर शासनानं गदा आणल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळानं शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळांमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर जाब विचारला तसंच विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप करत शासनाच्या धोरणांवर टीका केली. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस इथल्या 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बचाव पथकानं आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढले असून 2 शोध सुरू आहे. सम्यक सोनटक्के, सनी असं पेल्ली, रोहित बोबडे, शिव किझरकर आणि तन्मय पथाळे अशी बुडालेल्या तरुणांची नाव आहे. हे सर्व युवक घुग्गुसमधील इंदिरानगर परिसरातील रहिवासी असून त्यांचं वय 18 ते 19 वर्षादरम्यान आहे. काश्मीरमधले दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत अद्वितीय शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे इथले शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झालेल्या रक्षा अलंकरण सोहळ्यात शहीद जंजाळ यांच्या पत्नी श्यामबाला जंजाळ आणि आई यांनी पुरस्कार स्वीकारला. 6 जुलै 2024 रोजी काश्मीर खोऱ्यातील शोध मोहिमेदरम्यान त्यांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. गंभीर जखमी अवस्थेतही शेवटपर्यंत लढा देत त्यांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिलं. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदी काठावरील 44 गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी ईसापूर धरणातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश दिले आहे. हवामान. विदर्भातील नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानुसार आज नागपूरमध्ये दुपारनंतर अधूनमधून ढगाळ वातावरण होतं. ढगाळ हवामानामुळे वातावरणात उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. उद्या आणि परवा देखील याच जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान कायम राहणार आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 12 पूर्ण. प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातील विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्र उभारण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसच्या 5 तरुणांचा वर्धा नदीत बुडाल्यानं मृत्यू. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7 वाजता आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐकताना तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिल योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन सर्वसमावेशक विकास डिजिटल परिवर्तन पायाभूत सुविधांचा विस्तार राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नामुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत

राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही दोन भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ईआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: हे काय हो मुंबई.

0: जातूर हे माझ्या सर जातूर हे हे हे हे हे हे हे
1: हे। तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे

0: राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
2: कष्ट ने हे मुंबई घडताना.
3: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखान प्रवास कराल, वाहन वेगानं चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार

0: 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्याला देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
1: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणेच याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनय कुमार आवटे.
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन, ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामुळे करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीच्यामध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प, अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परत न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर

0: कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे, अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वतता आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजारमूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीविषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील तसा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करत आहेत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे, त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरं तर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरं तर फार अन्यायकारक आहे आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्ज मुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे, एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही, हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात, त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे, खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं, त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारशी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे, त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना

0: ना कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरं तर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते तस्तात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील, मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत, या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं, हे चार पाच प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: आताच आपण वृत्तविशेष कार्यक्रम ऐकला.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल,

103 मेगाहर्ट्स FM ध्वनिलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानवाणी.

0: जी सुरुवात होत आहे. मृग नक्षत्र लागला की सर्व शेतकरी बांधवांची एकच आस असते की भरपूर पाऊस पडावा आणि पेरणी ही चांगल्या प्रकारे व्हावी. बरोबर आहे की नाही?
1: नक्की नक्की बरोबर आहे.
0: कारण आपली जी शेती आहे, भारतीय शेती ही निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीचा एक तोटा होतो तो की निसर्गाने जर फटका दिला, हवामानाने फटका दिला, तर फार त्याचा त्रास आपल्या शेतकरी बांधवांना सहन करावा लागतो. हो की नाही?
1: नक्की. आता बघ ना की आता मृग नक्षत्र जवळपास लागलेलं आहे आणि अजूनही पावसाचा पत्ता काही दिसत नाही आहे आणि त्यामुळं काय होत आहे की मला असं वाटतंय की यावेळेला शेतकऱ्यांनी पेरणी करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. काय वाटतं तुला?
0: भरपूर पाऊस आल्याशिवाय, जमिनीला वापसा आल्याशिवाय पेरणी करू नये असं वारंवार कृषी विभागातर्फेही आवाहन केलं जातं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे बियाण्यांचं नुकसान होतं ना ते सुद्धा वाचू शकतं. त्यासाठी सांगितलं जातं की भरपूर पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
1: कारण बियाणे ही महाग झालेली आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0: बरोबर आहे बंडू. आणि हे असे फटके आहेत की नाही निसर्गाचे आणि खोट्या बी बियाण्यांचे, खोट्या खतांचे, असे आपल्या शेतकरी बांधवांना वारंवार बसत असतात आणि हे फटके बसू नयेत आणि यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसाय करणं, छोटे मोठे का होईना पण शेतीपूरक व्यवसाय करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे आताच्या काळात.
1: मला पण तेच वाटतंय की आपली जी प्रामुख्यानं जी शेती आहे म्हणजे मुख्य धारेतील जी शेती आहे त्याच्यासोबत आपल्याकडे समजा शेतीपूरक जर व्यवसाय असेल तर आपल्या शेतीमधून होणारं जे नुकसान आहे ते आपल्याला भरून काढता येतं.
0: बरोबर. आणि मला असे कितीतरी शेतकरी बांधव माहिती आहेत बंडू की जे आपल्या शेतातील मुख्य पीक आहे त्याचं उत्पन्न जसंच्या तसं ठेवून केवळ शेतीपूरक व्यवसायामधूनच आपला रोजचा खर्च भागवतात आणि मुख्य पिकाचं उत्पन्न हे जसंच्या तसं त्यांची बचत म्हणून ठेवतात.
1: नक्की. पण काय करता येऊ शकेल आपल्याला शेतीपूरक व्यवसाय?
0: बघ, अगदी मोठी मोठी उदाहरणं जरी दिली नाही आपण तरी शेळी पालन आहे, कुक्कुट पालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे, मधमाशी पालन आहे, यासारखी अनेक उद्योग तर करता येतातच. शिवाय बऱ्याच मांसाहारी लोकांचा एक आवडता खाद्य असतं मासा आणि या मत्स्यपालनाचा सुद्धा जर शेतीपूरक व्यवसाय केला, शेतात शेततळे तयार केलं आणि त्यात मत्स्यपालन केलं ना तर त्याचा सुद्धा नक्की फायदा होतो. बरं का?
1: मत्स्यपालन हा खूप छान असा व्यवसाय आहे. कारण मत्स्यपालनामधनं निघणारं जे उत्पन्न आहे हे भरपूर प्रमाणात मिळू शकतं जर आपण त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर.
0: बघ बंडू, जसं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसंच हे जे मत्स्य बीज आहे ना ते जर चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या गुणवत्तेचं आपल्या शेतकरी बांधवांना मिळालं त्यापासून मिळणारे मासे सुद्धा सशक्त आणि निरोगी राहतात.
1: आणि खूपदा काय होतं की आपले जे मत्स्यपालक जे आहेत त्यांना कुठे आपल्याला मत्स्यबीज मिळणार किंवा कुठे कुठे अशी केंद्र आहेत याविषयी सुद्धा त्यांना माहिती नसते आणि त्याच्यामुळे सुद्धा खूपदा म्हणजे त्यांचा जो खर्च आहे मत्स्यबीजावरचा हा वाढत असतो. तर अशा प्रकारे काही जर आपल्याला माहिती जर देता आलं तर काय वाटतं तुला?
0: त्यासाठीच तर किसानवाणी कार्यक्रम आहे ना बंडू. तर आजच्या मुलाखतीमधून आपण अशीच मत्स्यबीज निर्मिती करणाऱ्या एका प्रगतीशील शेतकऱ्याची मुलाखत ऐकवणार आहोत.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आपण ऐकणार आहोत मत्स्यबीज निर्मिती आणि व्यवसाय करणारे गडचांदूर येथील प्रगतीशील शेतकरी सतीश बेतावार यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकणार आहोत.

शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या शेतीसोबतच आणखी आपण वेगवेगळे आजच्या काळाची जी गरज आहे असे जर उद्योग केले आपण, तर त्यातून निश्चितच नफा होतो आणि या उद्योगातून आपण इतरांना सुद्धा काम देऊ शकतो. तर अशाच प्रकारे मत्स्यबीज उत्पादन केंद्र चालविणारे, मत्स्य विक्री करणारे आणि मत्स्य व्यवसायाला आपलं उदरनिर्वाहाचं साधन मानणारे गडचांदूर येथील प्रगतिशील युवा शेतकरी सतीश बेटावार आज आकाशवाणीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा हा जो यशाचा प्रवास आहे, मत्स्य व्यावसायिक ते मत्स्यबीज उत्पादक म्हणून त्यांनी जो हा प्रवास केलेला आहे, या प्रवासाबद्दलच आज ते आपल्याला सविस्तर या मुलाखतीमधून सांगणार आहेत. तर सतीशजी,

0: नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आकाशवाणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर सर, तुम्ही जसं युवा उद्योजक आहात आणि अमलनाला धरणावर जे मार्कंडेय फिशरीज आहे तिथे मत्स्यबीज उत्पादन केंद्र चालवत आहात, तसंच या मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे तुम्ही संचालक सुद्धा आहात, तर हा जो प्रवास आहे हा किती वर्षापूर्वी सुरू झाला?
1: कसं आहे मॅडम, मी 2013 पासून या मत्स्यपालनाच्या क्षेत्रात उतरलो आहे. अगोदर मी एक साधा मत्स्य शेतकरी होतो. मी मत्स्यपालन करण्याच्या अगोदर मार्कंडेय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या माध्यमातून सर्व परिसरातील मत्स्यपालकांना गोळा करून, मत्स्य मजुरांना गोळा करून अगोदर आम्ही अमलनाला धरणात ठेका मिळवला आणि त्यात आम्ही मत्स्यपालनाकडे वाटचाल सुरू केली. 2013 पासून या क्षेत्रात मी काम करतो आहे. माझ्या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील मत्स्यपालकांना घेऊन मी त्यांच्या उदरनिर्वाहाचं एक चांगलं साधन, त्यांना एक चांगला रोजगार उपलब्ध करून दिला आहे, जो की आज माझ्या संस्थेमधील 40 शेतकरी बांधव हे आपली उपजीविका चालवत आहे. त्यानंतर मॅडम, मला असं वाटलं की आपण इथेच न थांबता आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना कुक्कुटपालन आणि दुग्धपालनासारखंच मत्स्यपालनात सुद्धा त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन हे मत्स्य व्यवसाय व्हावं यासाठी मी प्रयत्न केला. त्याकरिता मी शासनाकडे असलेलं मत्स्यबीज उत्पादन केंद्र जे 2024 मध्ये टेंडरला निघालं होतं, ते 25 एकरचं मत्स्यबीज उत्पादन केंद्र मी भाड्यानं घेतलं आहे आणि त्यात मी मत्स्यबीज निर्मिती करतो, मत्स्यबीज पालन करतो आणि परिसरातील जेवढे काही मत्स्यपालक आहे त्यांना मी मत्स्यबीज पुरवतो, त्यांना मत्स्य खाद्य पुरवतो आणि त्यांच्याकडून मत्स्यपालनातून होणारा जो मोठा माल आहे तो खरेदी करून मार्केटला विक्री करता घेऊन जातो. मी त्यांना याची हमी दिली आहे की तुम्ही मत्स्यपालन करा, मत्स्यपालन हा नुकसानीचा व्यवसाय नाही आहे. मत्स्यपालनामध्ये तुम्हाला साधारण पिकापेक्षा दुप्पटीने किंवा तिप्पटीने नफा मिळेल. त्यांना मी ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजावून सांगितली आणि त्यांना या मत्स्यपालनाच्या व्यवसायाकडे वळत केलं. आज परिसरातील जवळपास 30-32 मत्स्यपालक ज्योती, कोरपणा आणि राजुरा तालुक्यातील, ज्यांना अंबुजा फाउंडेशनच्या माध्यमातून, इतर शासकीय योजनेतून मत्स्यतळे मिळालेली आहे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना मत्स्यबीज पुरवणे, त्यांना मत्स्य खाद्य पुरवणे आणि त्यावर येणारे रोगराई, म्हणजे त्याकरता प्रोबायोटिक्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, किंवा पाणी खराब झालं तर त्यात काय टाकून ते पाणी स्वच्छ करायचं, पाण्याचं पीएच लेवल असते, पाण्यामध्ये अमोनिया किती, हे सर्व मार्गदर्शन मी त्यांना नेहमी करत असतो आणि ते सर्व मत्स्यपालक आज एक चांगल्या उत्पन्नाच्या माध्यमातून आपली उपजीविका चालवत आहे.
0: खूप चांगली गोष्ट आहे की स्वतःसोबत इतरांचाही जर आपण विकास केला तर नक्कीच समाजासाठी ते फायद्याचं ठरतं. पण तुम्ही जसं सांगितलं आता की इतर शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कुठे शिकायला मिळाल्या, कुठे प्रशिक्षण घेतलं?
1: मॅडम, मी एक कृतिशील मत्स्य शेतकरी आहे. मी स्वतः इम्प्लिमेंट करतो, मी स्वतः राबतो. अगोदर मी सगळ्या गोष्टी मी स्व अनुभवाने शिकलो, परंतु मला मार्गदर्शन ज्यांच्याकडून मिळालं ते आमचे प्रादेशिक उपायुक्त माननीय श्री सुनील जांभुडे सर, जे आपल्या चंद्रपूरला अगोदर सहाय्यक मत्स्य आयुक्त म्हणून होते, त्यानंतर आजचे जे विद्यमान सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री दिनेश धोपे सर, यांच्याकडून मला खूप नेहमी मोलाचं मार्गदर्शन मिळालं आहे आणि मिळत आहे. त्यानंतर मी ICAR कृषी अनुसंधान केंद्र मुंबई, त्यानंतर केंद्रीय कृषी विज्ञान केंद्र रायपूर, या दोन ठिकाणाहून मॅडम मी मत्स्यपालनात उद्योन्मुख नवीन नवीन उपक्रम जे येतात त्यांच्या दोन ट्रेनिंग केल्या आहे मॅडम मी, आणि त्यातून मला खूप सारी चांगली माहिती मिळाली. आणि जे जेनेटिक कल्चर आहे, जे फायदेशीर मत्स्य व्यवसाय आहे, त्याबद्दल मी मॅडम तिथून ट्रेनिंग करून आलो. जनरली गोड्या पाण्याचा परिसर मानला जातो आपला, त्यात फक्त रोहू, कटला, मिरगल या तीनच प्रजाती, जे भारतीय मुख्य कार्प आहे, जे म्हणजे मुख्य पीक म्हणतो आपण, जसं शेतीत कापूस, गहू, तूर, डाळ असं पकडतो त्याप्रमाणे मत्स्यपालनात इंडियन मेजर कार्प म्हणजे भारतीय प्रमुख कार्प रोहू कटला मिरगल या

0: व्यतिरिक्त मॅडम मी मरड सारख्या जातीचा आहे का नाही मत्स्यपालन करतोय. मरड आज जवळपास मार्केटला 400-500 रुपये किलो जाते मासा आणि त्यावर खर्च सुद्धा तसा आहे. पण 10 पट म्हणजे तुमच्या मेहनतीच्या किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा 10 पट नफा आहे त्यात. त्यामुळे असे नवीन नवीन उपक्रम करण्यावर मी भर देतो आहे आणि माझ्या सहकाऱ्यांना पण सांगतो की आपण रोहू कटला मिरगल यामागेच न लागता मरड सारख्या प्रजातीचा सुद्धा मत्स्यपालन करायला हवं.
1: आता जसं तुमच्या बोलण्यातून येत आहे की रोहू कटला मरड या जातीची

0: पण सांगतो की आपण रोहू, कटला, मिरगल यामागेच न लागता मरड सारख्या प्रजातीचा सुद्धा मत्स्यपालन करायला हवं.
1: आता जसं तुमच्या बोलण्यातून येत आहे की रोहू, कटला, मरळ या जातीची मासे तुम्ही पाळत आहात, तर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आहे, तर यामार्फत अंदाजे किती उत्पादन मिळतं याचं?
0: मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमार्फत मॅडम सर्व आमचे जे संस्थेचे सदस्य आहेत ते आळीपाळीने मत्स्यपालन करतात. समजा आम्ही तलावात अगोदर मत्स्यबीज सोडतो, जवळपास जून ते ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान हा म्हणजे मत्स्य प्रजननाचा काळ असतो. या काळात तलावात असलेली मासळी पण प्रजनन करते आणि आपण जे सोडलेलं जे बीज आहे ते सर्व्हाइव्ह करते. कारण पाणी थोडंसं गढूळ असल्यामुळे मत्स्य मर्तुकीचं जे प्रमाण आहे किंवा जे मोठे मासे लहान माशांना खाऊन हे करतात ते प्रमाण मत्स्य मर्तुकीचं कमी असते, त्यामुळे ते सर्व्हायवलचा रेट जास्त असतो. त्यामुळे आम्ही ते मत्स्य बीज जे संगोपन आहे तलावात ते जून ते सप्टेंबर दरम्यान करतो. त्याला वाढायला जवळपास 8 ते 10 महिन्याचा कालावधी लागतो आणि जवळपास मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्याच्या काळात मग आम्ही ते त्या पकडणी करून ते विक्रीचा व्यवसाय करतो मॅडम. ऍक्च्युअली कसं आहे मॅडम, आता हे आमचा तलाव आहे, आमच्या तलावात जवळपास आम्ही रोज 2-2.5 क्विंटल पर्यंत मासा काढतो. त्यात विविध प्रकारचे मासे असतात, रोहू, कटला, मिरगल, बाम, पापदा, मरड, सिंगट, त्याच्यानंतर काटवे, काळवट आहे, खूप सारे प्रकार आहे. तिलापिया आता नवीन जो प्रकार आलाय, पंगेशियस म्हणून मासा आलाय, असे खूप सारे प्रकार आहे. हे सर्व प्रकार मिळून 2-2.5 क्विंटल पर्यंत रोजचं आमचं उत्पादन आहे. त्या व्यतिरिक्त जे आम्ही शेततळ्याच्या माध्यमातून जे करतो, मत्स्यपालनाच्या माध्यमातून करतो, तर ते आम्हाला या वर्षीचं आमचं फंगसचं जे उत्पादन आहे ते 18 टन आहे. 18 टन फंगस आम्ही शेततळ्याच्या माध्यमातून उत्पादन मिळवलं आहे. त्यानंतर इतरही प्रकार आहे, रोहू, कटला, मिरगल यांचे पण जवळपास 8-10 टन हे आहे आणि आज आमच्याकडे जवळपास 8 ते 10 टन मरड आहे. म्हणजे वार्षिक आमचं एक टर्नओव्हर समजानं 60 ते 70 लाख रुपयाचं.
1: खूप चांगली गोष्ट आहे. मत्स्यपालनाचा व्यवसाय असा आहे की निश्चितपणे व्यवस्थित काळजी घ्यावी लागते, खाद्य पुरवावं लागतं, तर हे कशा प्रकारे केलं जातं? मग
0: ऍक्च्युअली कसं आहे मॅडम, तलावात खाद्याचं तेवढं काही म्हणजे अडचण नसते, कारण तलावात चारी बाजूने आलेला पालापाचोळा, शेण किंवा नॅचरल खाद्य ज्याला म्हणतो आपण ते त्यांना मिळते. पण जर मत्स्य शेतकऱ्यांनी स्वतःच्या मत्स्य शेततळ्यामध्ये जर मत्स्यपालन केलं तर त्यांना त्यांच्या खाद्याची आणि त्यांच्या औषधीची व्यवस्था करावी लागते. आणि मी सर्व मत्स्यपालकांना असं सांगतो की जे तयार खाद्य आहे म्हणजे ज्याला आपण सीड म्हणतो,
1: रेडीमेड
0: सीड, ते न वापरता आपण आपल्या पद्धतीने, जसं आपण आपल्या घरी आपल्या मुलांना चांगलं घरचं जेवण देतो, त्याला डाळीचं पाणी देतो किंवा असं काहीतरी म्हणजे व्हिटॅमिन्स युक्त वाढीसाठी चांगली व्हावी, तसंच आपण स्वतः तयार केलेलं खाद्य ज्यात कुकुस आहे, ढेप आहे, मुंगफल्लीची ढेप आहे, सरसो ढेप आहे, थोडं गूळ आहे, त्यानंतर ईस्ट आहे, शेणखत आहे, या सगळ्यांचं मिश्रण तयार करून त्यात युरिया आहे, सुपर फॉस्फेट आहे, या सगळ्या गोष्टी जर आपण मिक्स करून त्याला फर्मेंटेशन म्हणतात मॅडम, या प्रक्रियेला त्याला सडवल्या जाते. ईस्ट असल्यामुळे त्याला सडवल्या जाते. सडवल्यानंतर त्यातून जे जंतू तयार होतात, सूक्ष्मजीव जे तयार होते ते आपल्या मासळीला जास्त पोषक असतात, तर ते म्हणजे वाढीसाठी पोषक असतात आणि त्यामुळे पिलाची वाढ आणि मासळीची वाढ दोन्हीची वाढ लवकर होते.
1: हे सगळं खाद्य तुम्ही स्वतः तयार करून?
0: हो हो हो, आम्ही सगळं रॉ मटेरियल खरेदी करतो. नागपूरला सर्व रॉ मटेरियल मिळून जाते आणि आमच्या परिसरातील पशुपालक बांधवांना आम्हीच प्रोव्हाइड करतो ते.
1: आणि यामुळे माशांचं जे आजारी पडण्याचं प्रमाण असेल ते कमी होतं आणि वजन त्यांचं चांगलं,
0: वजन चांगलं मेंटेन,
1: याचा नक्कीच फायदा होत असेल की वजनही जर चांगल्या बसल्या मासोळ्या तर आपल्याला त्याचा आर्थिक फायदा.
0: जेवढ्या लवकर मासळी मोठी झाली, जेवढ्या लवकर वजन वाढलं तेवढ्या लवकर विकायचं कमी येते आणि खर्च पण त्यावरचा कमी होतो.
1: बरोबर, रेडीमेड खाद्य आणणं म्हणजे आपण खर्च वाढवून ठेवतो. तर आता जसं तुम्ही मरळ जातीबद्दल सांगितलं की तुम्ही विशेष त्याच्यावर फोकस करत आहात, तर या जातीची काय
0: मरड एक सर्वात चांगला मासा आहे मॅडम. जे नांदेडचं कृषी विद्यापीठ आहे त्यांनी पण त्याचे खूप सारे महत्व सांगितले आहे. मरडमुळे तुमच्या

0: रक्तातल्या गाठी आहे त्या गाठी संपूर्णता नाहीशा होतात. त्याच्यानंतर हा मानवी आरोग्यासाठी सर्वात चांगला मासा देव मासा म्हणजे देवाने दिलेलं वरदान असं त्या याचं आहे. चन्ना पँकटस त्याचं सायंटिफिक नेम आहे आणि त्याला आपण आपल्या भाषेत मरड मल्लर अशा भाषेत बोलवतो आणि खूप गुणकारी मासा. त्यात प्रोटीन्स तुमचे ओमेगा थ्री फिश ऑइल सर्व माशांमध्ये सर्वात चांगला खाण्यायोग्य आणि सिंगल कटाचा मासा महत्वाचा म्हणजे ओनली बॅकबोन असते तुम्ही असं फोलून खाऊ शकता अशा पद्धतीचा मासा आहे आणि गुणकारी मासा आहे. मासा एक फायदे अनेक अशा पद्धतीने कृषी विद्यापीठ नांदेडनी आहे की नाही त्या माशाचं वर्णन केलं
1: आहे. अच्छा आणि याच्या उत्पादनावर तुम्ही आता भर देत आहात. मरळची मग विशेष काही काळजी घ्यावी लागते का बाकी
0: मरळ ऍक्च्युअली कसं आहे मॅडम सेन्सिटिव्ह मासा आहे आणि त्यातल्या त्यातही जेनेटिक वापरावा लागतो कारण तो मांसाहारी मासा आहे.
1: अच्छा
0: हा मासा मासाला खातो त्याच्यामुळे जेनेटिक वस्तू वापरूनच आपल्याला त्याचं पालन करावं लागते. त्याचं सीड पण जेनेटिक असते आणि फीड पण जेनेटिक असते.
1: मग याच्या फीडसाठी काय वापरतात?
0: त्याच्या फीडसाठी मॅडम आम्ही ओझोला म्हणून एक वनस्पती येते पान वनस्पती ओझोलाचा वापर करतो आणि जनरली लवकर वाढी करता नाही का आम्ही जे तयार केलेलं खाद्य आहे फीडचा वापर करतो.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो अमलनाला मत्स्यबीज उत्पादन केंद्र अमलनाला येथील मुख्य संचालक तथा युवा उद्योजक श्री सतीश बेटावर यांच्याशी आपण गप्पा मारल्या. आजच्या मुलाखतीत आपण त्यांच्याकडून मत्स्यपालन बाबतच्या काही प्रमुख गोष्टींबद्दल माहिती जाणून घेतलीत. पण त्यांचं मुख्य कार्य जे आहे ते आहे मत्स्यबीज निर्मिती. तर ही मत्स्यबीज निर्मिती कशाप्रकारे केली जाते त्याची वाहतूक कशाप्रकारे केली जाते याबाबतची सविस्तर माहिती आपण श्री सतीश बेटावर यांच्याकडून मुलाखतीच्या पुढील भागामध्ये घेऊया. तर सतीशजी आपण पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम.
2: श्रोतेहो आपण एक होतात मत्स्यबीज निर्मिती आणि व्यवसाय करणारे गडचांदूर येथील प्रगतिशील शेतकरी सतीश बेतावर यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखत आपण आज ऐकलात. या मुलाखतीचा भाग पहिला. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात उद्या दिनांक 10 जून 2026 ला.
1: आणि आता कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे हवामान अंदाज आणि या हवामानाच्या अंदाजाचं वाचन आता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवायला हवं.
2: नक्कीच श्रोतेहो आता ऐकूया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. श्रोतेहो भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 40.9 ते 42.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 30.6 ते 31.6 अंश सेल्सिअस राहून तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. श्रोतेहो आता कृषी बांधवांसाठी सल्लापत्रक. वादळवारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळपिकांची बाजारा योग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. शेताची खोल नांगरणी करावी त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडीचे कोष आणि घातक बुरशींचा नायनाट होईल. तसेच शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांध बंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता

0: करून घ्यावी. बियाणे खरेदी करतेवेळी टॅग लेबल वरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निवड, वजन, विक्रेत्याचे नाव आणि पत्ता तपासून घे. तसेच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती घ्यावी. बियाण्याचे नाव, पीक, वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरावेत. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. पशुपालकांसाठी सल्ला. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची, सावलीची व्यवस्था करावी आणि स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. पशुधनाकडून सकाळी 11 ते 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. कुक्कुटपालक यांच्यासाठी सल्ला आहे. उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्याची संख्या वाढवावी. थंड, स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. तसेच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावे. तापमानात वाढ होत असल्यानं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचे छप्पर, गवत, भाताचा पेंढा किंवा नारळाच्या झापड्या यांनी झाकून त्यावर अतिउन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजलेल्या बारदान किंवा गोंडपाट बांधावा. श्रोतेहो, आपण ऐकवतात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
2: परंतु सभी डाले
1: सब नहीं. आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहा है, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
4: आणि बंडू, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आपण.
0: पण एक गीत झालं पाहिजे,
4: त्याशिवाय कार्यक्रमाची शोभा वाढणार नाही. तर मंडळी, ऐकूया हे छानसं गीत.

0: आणि याबरोबरच आजचा किसान वाणी कार्यक्रम संपवण्याची वेळ आलेली आहे.
1: नक्कीच आता आपल्याला आपल्या श्रोत्यांचा आजच्या पुरता निरोप घ्यायला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
0: तर बंडू, खरीप हंगामासाठी आपल्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देऊन, अत्यंत चांगल्या दर्जेदार पिकासाठी सदिच्छा देऊन आज आपला कार्यक्रम संपवूया.
1: नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। किसान वाणी।

साडेसात वाजता माझं आवार माझं शिवार मध्ये हॅलो शंका समाधान कार्यक्रम प्रसारित होईल. बरे श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सर्जा तूर हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन ए आय आर या ऍप वर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहसंवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही?

एका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।
3: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील।
4: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन। राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद। राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 अधिक जण जखमी। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी त्र्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे। गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत। या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन AIR ॲप आणि न्यूज एअर न्यूज, मुंबई एअर न्यूज या

यूट्यूब चॅनलवर आपल्याला ऐकता येईल. तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी घेतला. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी आंतरराज्यीय नदी जोडणी प्रकल्पांसह नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असं प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमिरांचे आभार मानले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जॉईंट अवामी ऍक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावलकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर

0: भूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोहोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक, समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराण विरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळी केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 अधिक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत. पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया. कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे ते

0: सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच. हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण चौथ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत. जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं चौथ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक एक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते. कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे. त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे. जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही आहे, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
0: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
1: आता आपला
0: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
1: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियन पेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होतो, 2 ट्रिलियन डॉलर्स. 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या, चौथ्या क्रमांकाचं होण्यासाठी 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे. आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षामध्ये आपण 7% सुद्धा पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो. पण 6.5% खाली आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
0: आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये. तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
1: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये GST फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत GST बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही. हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी

0: बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली, जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो. कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते, आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म होत आहे हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला, आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल FDI जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे FDI मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे. पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा FDI या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे, आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली एक वर्षांची स्टोरी आहे, FDI सारखे येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही, पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण FDIचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लिडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल FDI फिगर्स चांगले आहे. त्याचं जर आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताचे ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे. आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये त्यांनी गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखान्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एकतर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केलं त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे 2 भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल असं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे. ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये. जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधून मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील, आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचं ग्लोबल मार्केटिंग करू शकू, यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते, त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर

0: खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियन आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेले. आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते.
0: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे ज्यांची सुरुवात झालेली आहे. आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचा अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्णत्या याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच घडलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेअर्सला येण्यासाठी सिंगल विंडो, जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती, ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठी लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी, या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 वर्षात झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत?
0: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते त्याच्यात काहीच हे नाही, पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत. आपल्याकडे एक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे ऍग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता, अर्थात तो सेंट्रली हे होता. पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता, तिथले लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण एक 90च्या दशकामध्ये जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही, पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे ऍग्रिकल्चर

0: इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूककारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे. पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होतील. त्या दृष्टीने या सरकारने
1: कोळसा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे, पण साठवणुकीचा जो भाग आहे कोल्ड स्टोरेजेस वगैरे आता त्याची संख्या वाढली आहे गेल्या बऱ्या वर्षात,
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत कारण की त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की ऍग्रीकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं उत्पन्न वाढवायचं जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंग वर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे. याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही, आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च सरकारचा जो काही खर्च असतो अर्थसंकल्पित तरतूद असते ती कमी कमी होत चालली ही ओरड आपण कॉलेज होतो त्यावेळेसपासून ऐकतो गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
0: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मोदी सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारचे राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे, आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्पित तरतूद, तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत, त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDP एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च होता तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षांमध्ये होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे. हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे. पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजनेच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्ट

0: कनेक्शन्स आपण दिलेले हर घर जल योजनेमध्ये, आता LPG कनेक्शन दिले आहेत उज्ज्वला योजनेमध्ये, या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहे. आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी ती सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का, महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर त्या आहेत असं वाटतं का, हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केली आहे.
1: आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
0: अर्थातच.
1: महेश, तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला, पण गेल्या 12 वर्षांमध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आता तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करतायत किंवा हे, आणि कोरोना, या दोन, कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं, कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतक न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका, याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं, तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे वॅक्सिन निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली, अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती, हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते वॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं, वॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम, त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते, त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे, इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा, डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला, त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवलेलं आहे. आता ओडिसामध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला, लोकांना तिथनं हलवण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीनी जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाही आहे. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते,
1: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात

0: ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.